गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद

0: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: हम तुम दोनों है जवां, आज ट्विस्ट करें या शेक करें या जर्क करें या गुली गुली, हम नाचे गाए मौज मनाए धूम मचाए हम.
2: लवली लवली है तमा, हम तुम दोनों है जवां, आज ट्विस्ट करें या शेक करें या जर्क करें या गुली गुली, हम

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो खुशियाँ.

नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे

0: 7219193005 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. धन्यवाद.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. काल आपण नरेनला घराची काळजी किती लागली होती आणि मित्रांच्या निरोपासरशी तो ठाकुरांच्या भेटीला आलेला आहे आणि तो ठाकुरांना विनवून सांगतोय की माझ्यासाठी तुम्ही एवढा कमीपणा घेऊ नका हो. मी अतिशय सामान्य आहे, तुम्ही एवढा कमीपणा माझ्यासाठी घेऊ नका. रसिक मित्रांनो, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM याच्यावर मनापासून प्रेम करणारे आणि माझं मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास याबद्दल माझा संवाद मनापासून ऐकणारे तुम्हाला परत हृदयस्थ प्रणाम, वंदन. काय करू रे, माझं हृदय नरेंद्रसाठी पिळवटून जातं. शक्य असतं तर खांद्याला झोळी अडकवून दारोदार भिक्षा मागितली असती, पण आई नकार देते. मला माहित नाही का त्याची काळजी, तिला त्याची काळजी असेल पण माझी काळजी करणं कुठं कमी होतंय. तुम्ही इतकी माणसं भलतं सलतं येऊन माझ्याजवळ सांगतात, काही वाटत नसेल का मला? कधी कधी संताप येतो तुम्हा सगळ्या त्याच्या दोस्तांचा, तोंड बघू नये कुणाचं. माझं विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणजे माझी आई. तिला रडत रडत प्रार्थना करतो, आई नरेंद्रचं असं होऊ देऊ नकोस, असं होऊ देऊ नकोस. तरी तिनं परत परत सांगितलं की नरेंद्रचं अधपतन कधीच होणार नाही. एवढा विश्वास असूनही ठाकूर नरेंद्रबद्दल अस्वस्थच होते आणि साक्षात नरेंद्र समोर उभा होता. तो हात जोडून विनवणी करतोय की माझ्यासाठी तुम्ही एवढा कमीपणा घेऊ नका, येणाऱ्या जाणाऱ्याजवळ तोंड वेंगाडू नका, ते तुम्हाला शोभत नाही. आणि ज्याला त्यांनी म्हटलं की तुझ्यासाठी मी दारोदार भिक्षा मागायला तयार आहे, झोळी धरायला तयार आहे, त्याला नरेन उसळून म्हणतो त्याची काहीच गरज नाही. आणि शेवटी घरातल्या सगळ्या परिस्थितीमुळे, वातावरणामुळे नरेंद्रने आपलं राहतं घर सोडायचा निर्णय घेतला. दोन वेळचं जेवण आणि सुखरूपता ही महत्वाची होती आणि म्हणून तो आपल्या आईसमवेत, भावंडासमवेत, आईच्या आईकडे म्हणजे आजीकडे आला. आणि हे सगळी व्यवस्था लावून नरेन आता त्याच्या दैवतासमोर उभा होता. आणि ज्याला नरेन म्हणला की काही गरज नाही, कोणासमोर तोंड वेंगाडू नका, कोणाजवळ भीक मागू नका, मी खूप सामान्य आहे, त्याला ठाकूर त्याला म्हणतात, नरेंद्र मला शंका नाही, मला खूप खूप काळजी वाटते रे. काही वेळा असं वाटतं मी तुला गमावून बसेन. मला माहित आहे तू मला स्वस्थ बसू देणार नाही, तरी मी आहे तोपर्यंत मला भेटत राहा रे. गुरुची नैराश्यता पाहून नरेंद्रचं काळीज हे लावलं, पण अस्वस्थता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातून त्याने गुरुला छेडलंच, अहो ही काली माता तुमची आई आहे ना म्हणतात, मग तिला माझी दैन्यावस्था दिसत नाही का? तिला माझी हलाकी दिसत नाही का? तिला माझं नैराश्य दिसत नाही का? मग ती दूर करण्यासाठी तुम्ही माझ्या वतीनं तिला साकडं का घालत नाही? सांगा आता, बोला ना. त्यावर ठाकूर अतिशय शांतपणे म्हणतात, अरे नोरेन, ती माझी जशी आई आहे तशीच तुझी पण आई आहे. अरे ती सर्वांचीच आहे.

आहे, जगत माता आहे ती, तू सुद्धा तिला काय मागायचं ते मागू शकतोस। अखेर मागणं मागण्याचा वार मंगळवार ठरला, देवीचा वार, गर्दी असते खूप। लवकर ये दक्षिणेश्वरी, मंगळवारी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे आटोपून शुचिरभूत होऊन नरेंद्रची स्वारी काली मातेच्या मंदिरात हजर। कशासाठी? आपलं दैन्य, आपली हलाखी, आपलं नैराश्य, आपली दुरावस्था, आपल्या भावंडाची काळजी, आपल्या आईची काळजी, या सर्वावर देवीकडे मागणं मागण्यासाठी। अत्यंत भक्तिभावाने दोन्ही नेत्र मिटून दोन्ही हात नम्रतेने जोडून नरेन मागण्यासाठी सिद्ध झाला। त्यास हवी होती दैन्यातनं मुक्तता, त्यास हवी होती हलाखीतून मुक्तता, त्यास हवी होती कोर्ट कचेऱ्याच्या जंजाळातून यशस्वी सुटका, आणि सर्वात महत्वाचं हवं होतं स्वास्थ्य। पण नेत्र मिटताच जे मागायचे तेच तो नेमका विसरला, आणि त्याच वेळा अंतर्मनातून मनाच्या आतल्या गाभ्यातून पुढील उद्गार बाहेर पडले। कारण मनात गोंधळ जो होता, काय मागायचं देवीकडे? मला नोकरी दे, मला सुख दे, मला आनंदात ठेव, माझ्या घराचं चरितार्थ साधन चालवण्यासाठी काहीतरी उपलब्ध करून दे, कोर्ट कचेरीचे निर्णय माझ्या बाजूने लागू दे। अरे एवढी ती जगन्माता, जगाची माता, आणि तिच्याकडे असली मागणी मागायची? झाला, निर्णय पक्का झाला, गोंधळावर मात झाली आणि नरेंद्रच्या मुखातून बाहेर पडलं, विवेक दे, ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे। असंच लागोपाठ तीन दिवस घडलं। चौथ्या दिवशी मात्र रामकृष्णांनाच दया आली आणि त्यांनी त्यास जवळ बोलवले, त्याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवून ते ठामपणे म्हणाले, जा, आयुष्यात तुला कनक आणि कांता, स्त्री आणि सोनं सोडून सर्व काही मिळेल, कशाचीही कमी पडणार नाही। गुरुच्या मुखातून प्रकटलेली साक्षात ती ईश्वरवाणीच होती। गुरुचा आशीर्वाद मिळाला, गुरुचा वरद हस्त मस्तकावर लाभला आणि परिस्थिती वेगाने बदलण्यास सुरुवात झाली। त्याचं असं झालं की आपण परिस्थिती कशी बदलली ते थोडं पुढे पाहू। ठाकूर नरेनच्या दोस्तांना, मित्रांना, सगळ्यांना जमवून त्यांच्या पुढे निकराचं बोलताय, अरे सुरेन, त्या दिवशी जीभ लांब करून म्हणालास, काय तर म्हणे ईश्वराने नरेंद्रचं दुःख दूर करावं आणि ते तू नुसतं लांबून पाहत राहावं असंच की नाही? महाराज, आम्ही काय करणार? मदतीची भाषा बोलणं जाऊ द्या, त्यासाठी नरेंद्र पुढे जाऊन उभं राहण्याची हिंमत नाही आमच्या कोणाची। अहो, आम्ही तर बोलून चालून परके, आमचं सोडा, परंतु रामचंद्र दादा, रामचंद्र डॉक्टर, त्याचा आजोबा, त्याच्या वडिलांच्या आश्रयाने मोठा झालेला, त्याची हिंमत होत नाही। नरेंद्र आणि त्याची आई दोघही स्वाभिमानी आणि या बाबतीत काय फार कठोर आहेत। अशी त्यांची बोलणं चालू असतानाच त्या ठिकाणी महेंद्रनाथ गुप्त मास्तर आले। त्यांनी ठाकूरांना नमस्कार केला, काय मास्तर, काय बातमी तुमची, कशाबद्दल? महाराज, अहो मी कुणाबद्दल विचारणार, माझ्या नोरेनबद्दल। फार चांगली बातमी आहे महाराज। काय? नरेंद्राबद्दल? आणि चांगली बातमी? होय महाराज, आपल्या नरेंद्राबद्दल। त्याच्या विरुद्धचा मुकादमा निकाली निघाला, एक संकट टळलं, एक अरिष्ट दूर झालं। बघितलं, ही सारी माझ्या आईची कृपा, जगन्मातेची कृपा।

कालपर्यंत एका ताटात जेवणाऱ्यांनी, अर्ध्या घासातला घास ज्यांना काढून दिला त्या भाऊबंदांनी वैर साधलं, विश्वनाथ बाबूचे परम मित्र असणाऱ्या निमाईचरण सारख्यांनी उघड उघड शत्रुपक्षाचं वकीलपत्र घेतलं, अशा परिस्थितीत बॅरिस्टर उमेशचंद्र बंद्योपाध्याय नरेंद्रच्या मागे हिमालयासारखे उभे होते. त्यांनी खरा तर्क, उत्कृष्ट युक्तिवाद केला. त्याच्या जोडीने नरेंद्रने स्वतः युक्तिवाद केला. नरेंद्रने प्रतिपक्षाची उलट तपासणी घेतली. त्याला उत्तर देताना भाऊबंदाच्या तोंडी फेस आला. काय सांगू महाराज, बॅनर्जी तर त्याच्याकडे कौतुकाने बघतच राहिले. न्यायाधीश, इतकंच कशाला, स्वतः बॅनर्जीच्या जोडीने जज महोदय नरेंद्रच्या व्यक्तिमत्वाने आणि वक्तव्याने इतके प्रभावित झाले, इतके भारावून गेले की प्रत्येक शब्द ते जीवाचा कान करून ऐकत होते. अखेर त्यांना राहवलं नाही आणि ते उद्गारले, मिस्टर दत्त, तू कायद्याचा सखोल अभ्यास केलेला विद्यार्थी आहे, अरे वकील म्हणून चांगला नालौकिक मिळवशील. त्यांच्या तोंडून नियती बोलत होती, कारण पुढे शिकागो धर्म परिषदेत हिंदू संस्कृतीचं वकीलत्वस्त केलं नरेंद्रने. कोर्टाचा निकाल लागल्याबरोबर घरी केव्हा जातो आणि ही मंगलवार्ता आईला केव्हा सांगतो असं नरेंद्रला होऊन गेलं. होणाऱ्या अभिनंदनाकडे दुर्लक्ष करत तीरासारखा तो निघाला. तेवढ्यात स्वतः निमाईचरणांनी त्याला पोटाशी धरलं आणि म्हणाले, सिंहाचा छावा आहेस तू नरेन, विश्वनाथ बाबूंचा खरा कुलदीपक शोभतोस, तुझ्या विरुद्ध वकीलपत्र घेतलं याबद्दल उदार मनाने क्षमा कर मला. नको त्या लोकांच्या कानी लागलो आणि मित्रदोहाचं पातक करण्याचा धनी बनलो. तुम्ही कोर्टातच होता ना मास्तर, गिरीशांनी विचारलं. कोर्टातच कशाला गिरीश बाबू, नरेंद्र बरोबर आताशा मी नेहमीच राहत आलोय, कारण त्याला सोडून काही करणं मला कठीण झालंय. मग त्यांच्याविषयी एवढे प्रवाद ऐकू येतात त्यावर तुमचं काय म्हणणं? ठाकूर महाशयांचे पाय साक्ष आहेत, अगदी खरं सांगतो, ठाकूरांच्या म्हणजे रामकृष्णांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो की त्या लोकपावादीमध्ये काही तथ्य नाही. हे उत्तर ऐकून ठाकूर अत्यानंदाने समाधी अवस्थेत गेले. जर सगळ्या जमलेल्यांनाच आनंदाचं भरतं आलं होतं, इकडे नरेन कोर्टातनं जे निघाला तीरासारखा आणि ढापाटाकीतच घरी आला, त्या वेगात त्याला घराचा दिंडी दरवाजा जोरात लागला, कपाळावर मोठं टेंगूळ आलं, त्याचंही त्याला भान नव्हतं. तिथूनच तो ओरडला, आई आई, आपण जिंकलो, आपण जिंकलो, आपलं घर वाचलं, आपण लढाई जिंकलोय आई. आईने त्याला आवेगाने घट्ट मिठी मारली. अधिक आनंदाने आईला मग एकदम अनावर दुःखाचं उधाणही आलं. अरे किती कष्टाला, केवढी पायपीट केली, तहानभूक विसरलास, रात्र रात्र काळजी करत झोप चाळवत राहिलास, पण वडिलांचा मान राखलास. माझ्या मुला, काय देऊ रे तुला आता, तुला तोंड गोड करायला घरात काही शिल्लक नाही. तिनं त्याच्या तोंडावरून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला आणि घट्ट मिठी मारली. ही कुठल्याही अमृतापेक्षा जास्त आवीट गोडीची होती. नरेंद्रने सगळ्यांना जवळ घेतलं. तेवढ्यात त्याला सगळी कल्पना आली, तरी नसलं तरी महेंद्रला मात्र आपण संकटातून मोकळे झालो आहोत. भूपेंद्र तसा लहानच होता. त्या सगळ्यांना जवळ घेतलं. घरातली गाडगी मडकी रिकामी असून भुकाची हकाहक संपलेली नसूनही आजचा दिवस अतिशय आनंदाचा होता. सर्व घर, सर्व वातावरण आनंदाने भरून गेलं. आपण सारे बहीण भाऊ खूप लवकर मोठे हो. हा महेंद्र एक दिवस मोठा डॉक्टर होणार, मग भूपेंद्र का मागे राहील? किती हुशार आहेत मुलंही. मला आता काळजी कशाची? आपल्या आईने बघा किती कष्ट केले आहेत त्यासाठी. हे काय फुकट जातील? एक दिवस जग

की महेंद्रनाथ महाशयांची आई ही भूपेंद्रनाथांची आई धन्य ती आई जिने या मुलांना मोठं केलं. मग बाबूच्या जिंच्या या आत्म्याला संतोष होईल की नाही दादा? महेंद्रनाथ बाल सुलभतेने म्हणाला. आणि दादा ती तारू आत्या आहे ना, तारू आत्या सगळ्या मुलांना बोलवून घेते आणि बत्तासे देते आणि मला म्हणते कशी, तुला नाही देणार, तू नको थांबूस इथे. पण मी रडलो नाही बरं. संध्याकाळी रघुनाथ मंदिरात एवढे चुरमुरे प्रसादात मिळाले, प्रसाद म्हणून आत्याने नाही दिलं तर काय झालं? शाबास भूपेंदा, आता खरा तू मोठा झाला, थांब छान छान खाऊ आणतो. पण दादा तू कोण होणार आहेस? कोण होणार म्हणजे? अरे मी जसा डॉक्टर होणार आहे. हा हा म्हणजे तसा होय, मी वकील होणार बाबूजी सारखा. मग काय, आपल्याला भरपूर पैसाच पैसा, मोठं घर होणार. आणि तो टाळ्या वाजू लागला. आणि मोठं घर झालं की त्या तारू आत्याला हकलून देणार. चुप रे, काहीतरी बोलू नकोस, आईने दटावलं. मिठाईचं कारण सांगून नरेंद्र बाहेर पडला खरा.

भवेश्वरनाथांनी त्याला काही आश्वासन दिलं होतं. हे भवेश्वरनाथ ईश्वरचंद्र विद्यासागरांचे स्नेही होते. त्यांच्या शाळेत नोकरीसाठी खटपट चालू होती. नोकरी मिळणार, पण नवीन शैक्षणिक वर्षात त्याला अद्याप 5 महिने होते. मुलाखत वगैरे आधीच होणार होती. मिठाईकडे डोळे लावून बसणाऱ्या महेंद्र भूपेंद्रला अधिक वेळ वाट पाहत बसावी लागली नाही, कारण ठाकुरांकडनं निघालेले, ठाकुरांना आनंद वार्ता सांगितलेले महेंद्रनाथ गुप्त मास्तर दारात उभे होते आणि ते हाकारत होते, नरेंद्र महाशय आहेत का घरात, आहेत का घरात. मुलांनी पटकन जाऊन मास्तर आल्याचं आईला सांगितलं आणि तिला बोलवून घेतलं. भुवनेश्वरी समोर दिसताच मास्तरांनी दुरूनच खाली वाकून नमस्कार केला. मास्तर महाशय छे छे, असा नमस्कार करून येणे आहेत की मी म्हातारी झाली आहे का. बसा बसा. स्वर्णा बेटा पाणी आण मास्तरासाठी. जोगेन बेटा जरा पंखा कर बघ बरं. त्याला काही पंखे नव्हते, हातात पंखा घेऊन पंखा हलवावा लागायचा. गुरुजी आहेत ते तुमचे? हा. मी एवढ्यासाठी आलो होतो. जरा बाबू मोशाय संकोचले. भुवनेश्वरी जवळच एक छोटा आसन टाकून बसली होती आणि उत्सुकतेने आतुरतेने मास्तरांचं बोलणं ऐकू लागली. आत्ताच दक्षिणेश्वरवरून आलो. तुम्हाला कळलंच असेल महाशय आमच्या कोर्टातल्या मामल्याशी. अहो आई कळलं काय म्हणून म्हणता, अहो मी कोर्टातच हजर होतो. काय नरेंचं असामान्य कायद्याचं ज्ञान, काय त्याचं पांडित्य. मी स्वतः माझ्या कानाने ऐकलं आणि धन्य झालो. ठाकुरांनाही ऐकवलं, त्यांच्या डोळ्यातनं तर आनंदाने आसरू व्हावं लागले. त्यांनी माझ्याकडे पैसे देऊन सांगितलं, याची मिठाई घ्या आणि माझ्या नरेंचं आणि त्याच्या भावंडाचं त्यांच्या घरातल्या सर्वांचं तोंड गोड करा म्हणून ही मिठाई आणली. दक्षिणेश्वरचा प्रसादच असं समजा. मास्तरांनी हळूचपणे मिठाईचा पुढा सरकवला, पुढे सरकवला. नरेंद्रनाथ कुठे बाहेर गेलाय काय? हो, मुलांना खाऊ आणायचं सांगून, निमित्त सांगून बाहेर पडलाय खरा. जेव्हा परत येईल तेव्हा खरं. काही काम होतं का? होय आई, हे पैसे आणले होते त्याला. पैसे? कसले पैसे? अहो शंका घेऊ नका, हे त्याचेच पैसे, त्यांचेच पैसे, त्यांच्या कर्तृत्वाचे, त्यांच्या कष्टाचे, त्यांच्या मेहनतीचे, त्यांच्या श्रमाचे. कोणी दिले आणि तुमच्याजवळ कसे? आई मी वाहक आहे, मी एक निमित्त मात्र आहे. असं निमित्त मात्र कोणीतरी लागतो, तसंच मीही समजा. एकदा मागे आलो होतो, नरेंद्रांनी त्यावेळी मला गीत गोविंद काव्यातली अष्टपदी ऐकवली. त्यावेळी मी त्यांना म्हटलं, आपण त्या संस्कृत महाकाव्याचा बांगला अनुवाद म्हणजे बंगाली भाषेत का करीत नाही. त्यांनी एका शुभक्षणी

माझी ती इच्छा पूर्ण केली. अतिरुस रसपूर्ण काव्यांना मग मी आमच्या स्नेहाला दाखवला. आता योगायोगाने नरेंद्रची त्यांना माहिती नव्हती तर ते नरेंद्रचे चाहतेच निघाले. काय नाव म्हणाला त्यांचं? मोतीलाल बोस. हा हा, ते तर त्याच्या वडिलांचे मित्रच होते. आले होते एकदा घरी. काहीतरी आठवल्यासारखं करून माता भुवनेश्वरी पुटपुटली. त्यांनी तो अनुवाद सुरेख पुस्तक रुपात छापून प्रसिद्ध केला. मूळ संस्कृत काव्य, त्याचा बांगला तर्जुमा. आनंदलालासारख्या प्रख्यात चित्रकारांनी त्याच्यात चित्र काढली. येईलच तुमच्याकडे ते पुस्तक 2-3 दिवसात. पण त्या केलेल्या कामगिरीची काहीतरी बिदागी द्यायची ते देण्यासाठी मी आलोय. ठीक आहे, मला यायचंच होतं म्हणून म्हटलं द्या पैसे. तर हे घ्या पैसे, मोजून घ्या. पूर्ण 100 रुपये असू द्या, मोजण्याची काही गरज नाही. पण नरेंद्रनाथ कुठे गेले असतील आता? नक्की नाही सांगतायत, पण भवेश्वर साह्याकडे जातो म्हणाला होता. अद्याप कुठं काही लागलं नाही, एवढ्या असल्या पैशावर कसं भागणार? भवेश्वर म्हणे विद्यासागराचे स्नेही आहेत. ठीक आहे, कोणाला काही सांगायचं आणि कुणापुढे मागायचं, हात पसरायचा म्हणलं की मनामनाचं ओझं वाटतं. मी एवढी आई, पण रात जेवलाय की नाही, की उपाशी झोपलाय, कधी बोलत नाही, लग्नाचं वय झालंय, अद्याप मुली सांगून येत आहेत. तुमच्या त्या बलराम बसूची मुलगी सांगून आलीये, ते ठाकुरांचे भक्त आहेत की नाही, पण याच्या मनाचा थाकच लागत नाही. फारच चांगली मुलगी आहे ती, रूपगुण संपन्न आहे, बोलणं कसं गोड, वागणं कसं शालीन. मग साप नकार दिला का? अहो किती मन धरणी केली महाशय त्याची, चिडचिड सुद्धा केली, चढपडली, तर तो काय म्हणतो, तुम्हाला काही कमी करतोय का? दुसरा कोणी साधारण मुलगा एवढ्या धडपडी करताना पिचून फुटून मरून गेला असता. मी करतोय ना सारं. मग तू लग्न लग्न लग्न घेऊन माझ्या मागे का लागलीस? बुडवून मारायचंय का मला? काय करू, भुवनेश्वरी मातेने डोळ्याला पदर लावला. म्हणजे अजूनही लग्न, सून, बायको हे संसारातले पाश नरेंच्या मागून सुटत नाहीये. आई पिच्छा पुरते, पण आता नरेंच्या भाग्याची दिशा बदलत चाललीये. मी तुम्हाला मागेच सांगितलं आत्ता या भागामध्ये की तो कोर्टात खटला जिंकला, न्यायाधीशाने तारीफ केली, ज्या वडिलांचा मित्र वकील ज्याने याला पाठवून दिलं परत, त्या ग्रस्तांनी जवळ घेऊन माफी मागितली. अशा रीतीने परिस्थिती बदलली, ग्रह बदलले की सगळं बदलतं. त्या अजून हा बदल कसा चांगला झाला हे आपण पुढच्या भागात पाहू. रसिक श्रोते हो, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर प्रेम करणारे रसिकांनो, तुम्हाला पुन्हा सांगतो आनंदी राहा, आनंद लुटा, कारण आपण आनंदाच्या जवळ येत आहोत. धन्यवाद.

0: ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM, आनंदी रहा आणि आनंद लुटा.
1: तार शब्द प्रेमींना आणि पुस्तकांना आपले मित्र मानणाऱ्या सर्व शब्द प्रभू सरस्वती पुत्रांना आणि रसिक श्रोत्यांना नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत. ऐकत आहात आपल्या सभोवताली असलेल्या शब्द प्रभूंच्या साहित्य कृतींची ओळख करून देण्यासाठी सुरू केलेला नवा कोरा करकरीत कार्यक्रम पाने चालता चालता. पुस्तक तुमचे, विश्लेषण आमचे. शब्द प्रभू मित्र हो, पुस्तके वाचण्याचे असंख्य फायदे आहेत. पुस्तकामुळे आपले ज्ञान सुधारते, पुस्तकामुळे ज्ञान तणाटणाने मिळते, पुस्तकांमुळे आपण देशो विदेशीचे पर्यटन घर बसल्या करू शकतो, पुस्तक आपलं मनोरंजन करतात, पुस्तके आपल्या व्यथा वेदनेवर

उत्तम औषध म्हणून काम करतात, मलम म्हणून काम करतात. आणि पुस्तकं लिहिली जात आहेत, पुस्तकं छापली जात आहेत. आपण म्हणतो पुस्तकं वाचली जात नाहीत, पण पुस्तकं वाचली जात आहेत आणि म्हणूनच ती लिहिली जात आहेत, म्हणूनच ती प्रकाशित होत आहेत, हे लक्षात घेऊया. पुस्तकांचं आपल्या आयुष्यातील महत्व अत्यंत महत्वाचं आहे. पानावर शब्द प्रिंट होतात, पण त्याची इम्प्रिंट मात्र आपल्या मनावर उमटते, म्हणजे ठसा आपल्या मनावर उमटतो. अशीच एक साहित्यकृती शब्द प्रभू नीला बर्वे सिंगापूर येथून आपल्यापर्यंत पाठवली आहे आणि कथासंग्रहाचं नाव आहे, शब्दकृतीचं साहित्यकृतीचं नाव आहे कोवळ ऊन. वा, नावच जबरदस्त आहे. मुखपृष्ठ अप्रतिम आहे. अप्रतिम म्हणजे ती छोटीशी फांदी, त्या ठिकाणी तो त्या लावण्यवतीचा त्या ठिकाणी चेहरा, मग त्या ठिकाणी तो पिवळा धम्मक त्या ठिकाणी असा तो गोल, म्हणजे जणू काही त्या ठिकाणी ऊन आहे, पण ते कोवळं आहे. कारण पिवळा रंग कधीच आपल्या डोळ्यांना त्रास देत नाही. न्यूज स्टोरी टुडे यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक त्या ठिकाणी मुखपृष्ठ नंदिनी आणि हिमांशु सुथार, अक्षर जुळणी आणि मुद्रक आहेत अतुल जोशी माही मुंबई, त्याला आयएसबीएन क्रमांक आहे. याच्या प्रकाशिका आहेत शब्दप्रभू सौ अलका देवेंद्र भुजबळ, प्रथम आवृत्ती 23 ऑगस्ट 2025, आणि याचे सगळे हक्क शब्दप्रभू नीला बर्वे यांच्या स्वाधीन आहेत. फक्त 250 रुपये मूल्य असलेले कथासंग्रह तुम्ही स्वतः घेऊन विकत घेऊन वाचलात तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला आनंद होईल. अप्रतिम असा कथा वाचल्याचा तुम्हाला लाभ होईल. अर्पण पत्रिकेमध्ये शब्दप्रभू नीला बर्वे लिहितात आणि सिंगापूरहून किती बरं वाटतंय की हा कार्यक्रम सिंगापूरपर्यंत पोहोचला हे सांगायला आनंद होतोय. अर्पण पत्रिकेत लिहितात, माझ्या आयुष्याला अर्थ देणारे राहुल आणि त्याच्या आयुष्यात रंग भरताना मलाही त्यांच्या भावविश्वात सामावून घेणाऱ्या शिलिंग यास. वा, खूप छान, मस्त प्रस्तावना जी लाभली आहे ती इतकी बोलकी आहे. शब्दप्रभू देवेंद्र भुजबळ तुमचे आभार मानावे तितके थोडे, म्हणजे 2.5 पानांच्या या प्रस्तावनेमध्ये तुम्ही संपूर्ण कथासंग्रह अगदी शब्दप्रभू नीला बर्वे, विलेपार्ले, ठाणेकर, वाया स्टेट बँक, निवृत्तीनंतर सिंगापूर, असा तुम्ही जो प्रवास उलगडलाय तो अप्रतिम आहे. 16 कथा या कथासंग्रहात आहेत. अनेक कथा लिहिल्या आहेत पण त्यातल्या 16 कथांची निवड केलेली आहे. शब्दप्रभू देवेंद्र असं लिहितात, नीला बर्वे यांची लेखनशैली वेगळ्या धाटणीची आहे, ती चित्रमय आहे. ते अशा अर्थाने की आपण कथा वाचत नसून घडत असलेले प्रसंग, घटना, त्यातील पात्र ही जणू आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. नकळत आपण त्या कथेत समाविष्ट होतो आणि तिचा वाचक असे काही अंतर न राहता आपण कथेशी एकरूप होतो. ही लेखिकेच्या कथालेखनाची खरी ताकद आहे. या कथांचा सूक्ष्मपणे विचार केला तर असे दिसून येते की प्रत्येक कथा ही स्वतंत्र आहे. स्वतंत्र अशा अर्थाने की कुठलीही कथा वाचताना आपण ती याआधी कुठे वाचली आहे, इतर कोणत्या नाटक चित्रपटाशी कथेचे साधर्म्य आहे असे अजिबात वाटत नाही. या सर्व कथा अस्सल मूळ कथा आहेत, त्यामुळे प्रत्येक कथा वाचकाला खिळवून ठेवते. काही कथांचा केंद्रबिंदू हा माणसाला सतत सतावणाऱ्या 2 बाबींचा आहे. या 2 बाबी म्हणजे माणसाच्या मनात चाललेले अंतर्द्वंद्व आणि माणसा माणसातील नातेसंबंध. शब्दप्रभू देवेंद्र, मी म्हटलं तसं खरंच खूप छान वाटलं. आणि जाता जाता शब्दप्रभू देवेंद्र भुजबळ यांनी 2 गोष्टी सुचवल्या. काही कथा विस्तारपूर्वक लिहिल्या तर त्यांचे निश्चितच कादंबरीमध्ये रुपांतर होऊ शकेल. तसेच काही कथा अशा आहेत की त्या जागतिक दर्जाच्या चित्रपटात रुपांतर होऊ शकेल इतके त्यांचे कथा बीज सशक्त आहे. दूरदेशी राहूनही लेखिकेने आपल्या मातीशातील नाळ तुटू दिली नाही हे खूप महत्वाचे उल्लेखनीय. लेखिका नीला बर्वे, शब्दप्रभू नीला बर्वे यांना त्यांच्या पुढील लेखन कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. वा, शब्दप्रभू देवेंद्र पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. आणि मनोगत तर वाचनीय, म्हणजे प्रस्तावना 2.5 पानांची, मनोगत त्यापेक्षा थोडं जास्त, पण मनोगत जास्त असायला पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीचे आभार तुम्ही मनोगतात मांडलेत. गोष्ट कोणाला आवडत नाही असं आपण म्हणता. जगभरात

मुले गोष्टी ऐकत मोठी झाली आहेत, होत असतात. काउचिंगच्या गोष्टी ऐकत मोठ्या झालेल्या काही महिला आता मुलांच्या हातात मोबाईल देतात, पण त्यावर गोष्टी पाहतात, बाळे आजही जेवतात. वा किती छान आहे. तुम्ही मनोगतामध्ये सगळ्यांचा उल्लेख केलाय, तुम्हाला ज्यांनी ज्यांनी मदत केली, मग अगदी शब्द प्रभू प्रभाकर ढगे असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी संपादक असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन ग्रुप्स असतील, दिवाळी अंक असतील, त्यांचे संपादक आहेत, या सगळ्यांना कथा लिहिण्यासाठी प्रेमळ सक्ती करून पहिली कथा लिहून घेतल्याबद्दल संपादक प्रभाकर ढगे असतील त्यांचे अभिनंदन. अक्षर जुळणी रेकॉर्डिंग या सगळ्यांना मधुमंगेश कर्णिक आणि साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित आशाताई बघे यांनी अभिप्राय दिला म्हणून त्यांचं अभिनंदन आणि त्यांचे आभारही तुम्ही मनोगतात मांडलेत. मनोगतातला एक भाग मी वाचको मुद्दाम वाचून दाखवतो, तो अत्यंत महत्वाचा आहे. लेखिकेच्या आवाजात कथा ऐकणे वाचकांना भावेल या राहुल आणि नंदिनीच्या कल्पनेचे मी स्वागत केले. त्या अनुषंगाने मी प्रत्येक कथेचे रेकॉर्डिंग करून त्याचा QR कोड प्रत्येक कथेच्या खाली दिलेला आहे, त्यामुळे फक्त स्कॅन करून वाचकांना कोठेही कथा ऐकता येईल आणि त्याखाली आपले मत व्यक्त करता येईल. माझ्या माहितीत अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच होत आहे. शब्दप्रभू नीला तुमचं खूप खूप अभिनंदन. एकूण 16 कथा आहेत. मी प्रत्येक कथा वाचून दाखवणार नाहीये, पण सगळ्या कथा जबरदस्त आहेत. कोवळवून शीर्षक समर्पक असलेली पहिलीच कथा आहे. अंतरीचे बंध, निर्णय, नाते, मुक्त मी, स्वच्छंद मी, हल्लीचीच एक गोष्ट, मनुचा आनंद, अपघात, वंशाचा दिवा, पहिली दिवाळी, स्वप्न, अस्मिता, कांदाबजी, आव्हान, चिरतरुण, चुकलं कोकरू. आणि विशेष म्हणजे प्रत्येक कथेची भाषा साधी सोपी आहे. बघा ना, बंद झालेल्या मोबाईलकडे सुन्नपणे बघत राहिली अश्विनी. मनात विचारांचं मोहळ उठलं आणि पार 20-22 वर्षांपूर्वीपर्यंत गेलं. आपल्या करिअरविषयी ठाम असणारी तरतरीत लहान प्री अश्विनी SSC ला 90% मार्क्स मिळूनही तिला आर्ट्स जायचे होते. बघा किती सोपी सरळ भाषा आहे, अनलंकृत भाषा आहे. आणि मलपृष्ठ शब्दप्रभू मधुमंगेश कर्णिक यांनी दिलेले त्या ठिकाणी प्रतिक्रिया, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या शब्दप्रभू आशा बगे यांनी दिलेली अभिक्रिया म्हणजे प्रतिक्रिया, हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मलपृष्ठ सुद्धा अधिक आकर्षक झालंय. शब्दप्रभू मधुमंगेश कर्णिक लिहितात, कथा विषय यांचा सुंदर कलात्मक आणि कथात्मक विस्तार यामध्ये लेखिका उत्तम प्रकारे यशस्वी झाली आहे. तर शब्दप्रभू आशा बगे लिहितात, या कथांमध्ये एक प्रकारे मध्यमवर्गीय जाणीवा फार चांगल्या तऱ्हेने व्यक्त केलेल्या आहेत. माणसाच्या मर्यादा आणि माणसाचं सामर्थ्य, मानवी भावभावनांचे, नातेसंबंधांचे अनेक पद या सगळ्या कथांमध्ये दिसून येतात. शब्दप्रभू नीला बर्वे तुमचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप धन्यवाद. आता आरजी जगदीश वळतोय पुढच्या एका पुस्तकाकडे, पुढच्या एका कलाकृतीकडे, साहित्यकृतीकडे. शब्दप्रभू हेमा पाटील यांचं पुढचं पुस्तक आपल्याकडे आलेलं आहे. अर्थात पुस्तकाचं नाव आहे, कथासंग्रहचा आहे तो सुद्धा स्वामित्व. आणि स्वामित्वाचं प्रकाशन केलेलं आहे वेल्वेट कविशा प्रकाशन. प्रकाशिका आहेत वर्षा विशाल ठुकरूल. पहिली आवृत्ती 5 डिसेंबर 2025. एकूण पृष्ठ 120. किंमत फक्त 260 रुपये. आणि या सगळ्या कथांचे हक्क स्वप्नील संपतराव पाटील यांच्या स्वाधीने. मुखपृष्ठ आकर्षक, नयनरम्य, मनाला साद घालणार, सुंदर, म्हणजे इतकं मस्त आहे, इतकं छान आहे. आणि या मुखपृष्ठामुळे आत डोकावंसं वाटतं. छायाचित्र मुखपृष्ठावरचं सचिन बोर्डे यांचं आहे. मलपृष्ठ तर अप्रतिम आहे. डॉक्टर सुनीता चव्हाण मुंबई लिहितात, मत प्रिय सखी हेमा, वाचनाची आवड आपल्या बुद्धीला कल्पनेच्या गगनी भरारी घ्यायला शिकवते आणि त्या दुनियेत वावरताना लेखणी अनेक विषयांना बरोबर घेऊन लेखन प्रवासाची वाटचाल करते. तुझी ही वाटचाल प्रतिलिपी आणि इरा ब्लॉगिंग ॲपवर निरंतर सुरू आहे. तुझं फेसबुकवरील आध्यात्मिक लिखाण आणि अभंगाचे विवेचन, कथालेखन यामुळे तुझी लेखणी समृद्ध झाली आहेच. आणि आता तर तुझा पहिला कथासंग्रह स्वामित्व प्रकाशित होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. त्यातील सर्व कथा वाचण्याची आतुरता आणि उत्कंठा आहे. तुझ्या या पहिल्या पुस्तक प्रकाशनाबद्दल अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. वा शब्दप्रभू डॉ

चव्हाण, अतिशय सुंदर असं वर्णन तुम्ही केलेलं आहात, मला खूप भावलं, आवडलं, खूप खूप धन्यवाद. मुखपृष्ठ ओलांडलं की ताबडतोब शब्दप्रभू हेमा पाटील लिहितात, सरस्वतीचा आशीर्वाद आणि सारस्वतांचा सार्थ विश्वास वा. अर्पण पत्रिकेमध्ये आईच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे भाग्य लाभले नाही, हे माझे पहिले पुष्प तीर्थरूप स्वर्गवासी आई श्रीमती यमुना कृष्णा ढाणे हिच्या पावन स्मृतीस अर्पण. प्रस्तावना जी जबरदस्त लाभले ती शब्दप्रभू देवा झिंजाड यांची, एक भाकरी तीन चूलचे लेखक. शब्दप्रभू लिहितात, भावस्पर्शी संविधानाचा गोफ म्हणजे स्वामित्व. शब्दप्रभू देवा लिहितात, स्वामित्व या कथासंग्रहातील प्रत्येक कथा मानवी जीवनातील विविध रंगांना उलगडते. लेखिकेने साध्या परंतु अर्थपूर्ण भाषेत सामान्य माणसाच्या भावविश्वाला उजागर केले आहे. या कथांमध्ये ग्रामीण आणि शहरी जीवनाचे संतुलन आहे, जे मराठी साहित्यातील समकालीन लेखनाला एक वेगळा आयाम देते. यांची कथा मानवी मनाच्या लढ्याच्या कहाणी सांगते. न दिसणाऱ्या शक्तीशी लढताना तिच्या धैर्याचा आणि स्वतःच्या स्वामित्वाचा शोध घेते. तसेच परमानंद ही कथा आध्यात्मिक विचार आणि मृत्यूच्या चावलीने निर्माण होणाऱ्या मानसिक उलागालींचं चित्रण करते, ज्यापैकी वाचकांना अंतर्मुख करते. चांदणं आणि बाबा तुस्ती ग्रेट हो यासारख्या कथांमधून ग्रामीण आणि कौटुंबिक जीवनातील सुखदुःखांचा संवाद साधलाय. तर प्रेमस्वरूप आई आणि मुक्ती या कथांमधून मातृत्व आणि स्त्री जीवनाचे गहिरे भाव उलगडले. निसंग आणि मिसमॅच यासारख्या कथांमधून सामाजिक समस्या आणि स्त्रीच्या अस्तित्वाच्या द्वंद्वाला लेखिकेने संवेदनशीलतेने हाताळले. लवबर्ड सारखी प्रेमकथा प्रेमाची खोली दर्शवते, तर कळाला या लागल्या जीवा ही कथा लेखक होण्याच्या प्रवासाला हलक्या फुलक्या शैलीत मांडते. वा, खूपच छान. शब्दप्रभू देवा, तुमची ही प्रतिक्रिया, तुमचं ही प्रस्ताव वाचल्यानंतर मला वाटतं की प्रत्येकाने हा कथासंग्रह वाचायलाच पाहिजे. कारण एक वाक्य अत्यंत महत्वाचं आहे, स्वामित्व कथासंग्रह केवळ कथांचा संग्रह नसून लेखिकेच्या जीवनानुभवाचा, आध्यात्मिक विचारांचा आणि सामाजिक संवेदनांचा एक सुंदर गोप आहे. वा, खूपच छान. मनोगत तर किती अप्रतिम आहे बघा. शब्दप्रभू हेमा पाटील लिहितात, साधू बोध झाला तो निरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभवे, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली कैसी, मोक्ष रेख्या आला भाग्य विनटला, साधूचा अंकित हरिभक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी आत्मतत्वी. म्हणजे जोपर्यंत सद्गुरु उपदेश करत नाही तोपर्यंत जीव देहंद्रियातच अडकलेला असतो. वा, शब्दप्रभू हेमा पाटील सगळ्यांना महत्व देत, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मदत केली त्या सगळ्यांचे आभार मानत तुम्ही अप्रतिम असं मनोगत दिलं. या शब्दप्रभू हेमा पाटील यांच्या स्वामित्व या कथासंग्रहाला शब्दप्रभू प्राचार्य डॉक्टर शिरीषकुमार धोंडीराम पवार पाटण यांच्या शुभेच्छा लाभल्यात. त्याचबरोबर रमा अतुल नाडगौडा यांच्या, कीर्ती शेरगे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी, संजना इंगळे, वर्षा महाजन आर्किटेक्ट, नामदेव तुकाराम पाटील लेखक, अलका जगदळे, आशा नेगी या सगळ्यांच्या त्या ठिकाणी शब्दप्रभू हेमा पाटील यांच्या पुस्तकाला शुभेच्छा लाभल्यात. आणि याच्यामध्ये एकूण 13 कथा आहेत. प्रत्येक कथा वाचावी. स्वामित्व, बाबा तुस्ती ग्रेट होम, आणि खरंच मला असं वाटतं शब्दप्रभू देवा म्हणाले तसं अत्यंत साधी सोपी भाषा वापरून प्रत्येकाला आपल्या कथेत सामावून घेण्याचं अजब कसब शब्दप्रभू हेमा पाटील तुमच्यात आहे. अभिनंदन, धन्यवाद. भेटू लवकरच पुढची कलाकृती घेऊन.

0: चाहो तो मिटा दो, मुझे चाहो तो मिटा दो, चाहो तो मिटा दो, उल्फत की सजा दो मुझे।
1: रिश्तों में सरलता और प्यार बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
2: अगर आप गुस्सा नहीं करेंगे जब किसी ने इस तरह से गलती की है, तब वो सच बोलेंगे। हम झूठ तभी बोलते हैं जब हमें सच बोलने का डर है, और डर ये है कि सच बोलेंगे तो कोई एक्शन लिया जाएगा। इफ आई एम श्योर अबाउट दिस कि मुझे डांट नहीं पड़ेगी, मैं आपको सच बता दूंगी, लेकिन इफ आई एम श्योर अबाउट दिस कि आपको सच बताने के बाद मुझे डांट पड़ेगी, तो इजियर चॉइस फॉर मी इज झूठ बोलो और निकल जाओ। सो इट्स ऑल अबाउट आई नो व्हाट योर रिस्पॉन्स इज गोइंग टू बी। ट्रस्ट आ जाता है ना उसमें, आपको पता है कि दूसरा आपको समझेगा कि आपने जो गलती की, नेवर माइंड, ही विल एक्सेप्ट यू, आप सच बोलेंगे। देर इज नो रीजन, कोई झूठ नहीं बोलना चाहता क्योंकि खुद को बहुत गिल्टी लगता है उसके बाद।
1: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
3: पुस्तक प्रेमी रसिक श्रोते हो आणि शब्द प्रभू मित्र हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM, अँड तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत, ऐकत आहात आपल्या सभोवतरी असलेल्या शब्द प्रभूंच्या साहित्य कृतींची ओळख करून देण्यासाठी सुरू केलेला नवा कोरा कार्यक्रम पाने चालता चालता पुस्तक तुमचे विश्लेषण आमचे। आज 17 मे 2026 आणि आपला जवळजवळ हा 100वा पुस्तकाचा उत्सव असेल, 16 असेल। आतापर्यंत वेगवेगळ्या साहित्य कृतींची ओळख या कार्यक्रमात आपण करून दिले, आता आपण पुढच्या साहित्य कृतीकडे वळणार आहोत, पण पुस्तकांचे महत्व खरंच अधोरेखित करायला हवं इतकं असतं। आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी लहानपणापासून पुस्तक वाचण्याचा संबंध, संदर्भ, लहानपणापासून सल्ला मोठ्या मोठ्या माणसांना दिलेला असतो। आपण वाचतो का असा प्रश्न आहे। प्रत्येक वयोगटामध्ये आपण वाचलं पाहिजे, पुस्तकांना आपण चांगले मित्र बनवलं पाहिजे, कारण मित्र कधीच दगा देत नाही, पुस्तकही कधीच दगा देत नाही। चला तर अधिक वेळ न घालवता पुढच्या साहित्य कृतीची, कलाकृतीची ओळख करून आरजे जगदीश देणार आहे। आणि पुढची साहित्य कृती आहे बकुळीची फुले, शब्दप्रभू मोहन दुसाने। शब्दप्रभू मोहन दुसानेंच्या बकुळीची फुले या मुखपृष्ठाचं वर्णन काय करावं, म्हणजे परळीमध्ये मस्तपैकी त्या ठिकाणी फुलं आहेत, छान वाटतंय, मनोहर वाटतंय, मनमोहक आहेत, आकर्षक आहेत, ओंजळीमध्ये पुन्हा फुलं आहेत, आणि त्या फुलांमुळे आणि त्याच्या मागच्या हिरव्यागार रंगा

आहे ती फुलं आणखीन उठावदार दिसलेत. बकुळीची फुलं ज्या रंगावर आहे तो रंग त्या ठिकाणी शेवाळ्याचा आहे आणि त्याच्यावर त्या ठिकाणी हळदीचा रंग इतकं मस्त वाटतंय. शब्दप्रभू मोहन धुसाने मला आजही तुमची माझी पुण्यात झालेली भेट आठवते. मी पुण्यात एका कार्यक्रमासाठी गेलो होतो, मी येणार आहे कळताच तुम्ही तिथे आला होतात आणि तेव्हा मला कळलं की माणसाची सादगी काय असते, साधेपणा काय असतो आणि माणसांमध्ये ममत्व माया काय असते. अगदी साधे भोळे आहात, तसेच राहा आणि असंच लिहित राहा. हा तुमचा पहिलाच काव्य संग्रह आहे, कविता संग्रह आहे. आत्ता आपण दोन कथा संग्रह घेतले, आता आपण कविता संग्रहाकडे वळून. तुम्हाला अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. वसुधा फाउंडेशन माय मराठी राज्यस्तरीय कवी संमेलनात सन्मान चिन्ह दिलं गेलं. लेखक अनमी या साहित्य समूहामध्ये प्रथम वर्धापन दिनाच्या दिवशी तुमचा सन्मान करण्यात आला. वारसा साहित्य मंच यांच्या वतीने तुम्हाला पुरस्कृत करण्यात आलं. काव्ययोग, काव्यगंध, मानव प्रतिष्ठान, संविधान निर्माण, अमृत महोत्सव अशा विविध ठिकाणी तुम्हाला सन्मानित आतापर्यंत करण्यात आलेला आहे. काव्यगंध प्रकाशनने हा काव्य संग्रह 28 डिसेंबर 2025 प्रकाशित केला. याचे सर्व हक्क हे शब्दप्रभू मोहन धुसाने यांच्या स्वाधीन अधीन करण्यात आलेले आहेत. काव्यगंध प्रकाशनचे प्रकाशक श्री प्रशांत अशोकराव गोरे, अक्षर जुळणी डिझाईन आणि मुखपृष्ठ अॅडव्होकेट अक्षशिला शिंदे नागपूर यांनी केले. अप्रतिम रेखाटलेलं आहे, तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन. आणि मूल्य फक्त 180 रुपये आहे. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी हे पुस्तक विकत घेऊन वाचावं. आणि प्रस्तावना तर दमदार आहे, जबरदस्त आहे, खूप छान आहे. अॅडव्होकेट अक्षशिला शिंदे अधिवक्ता नागपूर यांनी प्रस्तावना दिले, त्या शब्दप्रभू आहेत स्वतः, खूप छान दिलंय आणि प्रस्तावना अप्रतिम आहे. त्या लिहितात, बकुळीची फुले नाव घेतात सुगंध नव्हे तर एक नाजूक आठवण मनात दरवळते. बकुळ फुलांचा तो गंध जसा शांत शुद्ध आणि टिकाऊ असतो तशीच या कविता संग्रहातील कवितांची अनुभूती आहे. मोहन धुसाने यांच्या कवितांमध्ये जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यातून उमलणारा अनुभव, माणसाच्या भावविश्वातील गहिरे रंग आणि रोजच्या जगण्यातील सौम्य भावछटा ओघवत्या शब्दात साकार झाले आहेत. या संग्रहातील 50 कविता म्हणजे 50 वेगळे गंध, 50 विचार नद्या. काही कविता आयुष्याच्या गंधाळलेल्या आठवणींवर थांबतात तर काही समाजाच्या बेभान वेदनेवर मृदू पण ठाम आवाजात बोलतात तर काही आत्मसंवादासारख्या शांतपणे ओघाळतात. वाचक या कवितातून केवळ कविता नव्हे तर स्वतःचं प्रतिबिंब ओळखू लागतो, हे त्या संग्रहाचं मोठं वैशिष्ट्य आहे. मोहन धुसाने यांच्या लेखणीत वैशिष्ट्य म्हणजे साध्या शब्दातले गहिरे अर्थ. त्यांची कविता अवघड शब्दाने नाही तर सरळ मनस्पर्शी भाषेने घडते. त्यांचं जगणं जमिनीवर आहे, त्या माणसाचं हृदय या कवितेत बोलतं. भाषेच्या ओघात आपुलकीची तार स्वर आहे, म्हणूनच ही कविता ही वाचकाचा अविभाज्य अनुभव होतात. वा, खूप छान. प्रत्येक शब्द वाचून दाखवायला हवा. म्हणजे शब्दप्रभू अक्षशिला लिहितात, बकुळीची फुले हे केवळ कवितांचं संकलन नाही तर एका काळाचा, एका मनाचा आणि एका सामाजिक जाणीवेचा प्रवास आहे. प्रत्येक कवितेत अनुभवांचे स्तर आहेत, काही वेदनेचे, काही आशेचे, काही स्मृतींचे. ही विविधता या संग्रहाला संपन्न करते. शब्दप्रभू अक्षशिला मला इथे म्हणावं असं वाटतं की बकुळीची फुले नाव बकुळीची फुले आहे पण ही फुले सर्वार्थाने सामाजिक फुले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या आशे विषयांवरची फुले अप्रतिम आहेत. मनोगत अगदी आटोपशीर दिलेलं आहे. माझा पहिलाच कविता संग्रह, वाचक रसिक माझा कविता संग्रह वाचून अभिप्राय देतील अशी आशा आहे. ह्या कविता संग्रह निर्मितीसाठी काव्यगंध प्रकाशित करीत आहे. सर्वांनी मोलाचा हातभार लावला आहे. शिंदेताईंनी खूप मदत केली, खूप छान आहे. अलगची झलक रेडिओवर दर रविवारी कार्यक्रमात मी भाग घेतो, पुस्तकातील संदर्भ लिहून ठेवतो. माझे मित्र डॉक्टर गायकवाड साहेब, हर्षानंद सोनावणे, सिंहासने, संजय शेलार, अनंत जाधव यांच्यावर मी चर्चा करतो. या सगळ्यांबद्दल अगदी खूप छान मांडलेलं आहे. आपला स्नेही शब्दप्रभू जगदीश अनंत संसारे, रेडिओ जॉकी, प्राध्यापक, पथनाट्यकार अर्थात मी सुद्धा या काव्यसंग्रहाला अभिप्राय दिलाय. मला मुळात या काव्यसंग्रहाचं नावच प्रचंड आवडलं, बकुळीची फुले. मुळात स्वभावाप्रमाणे ही सगळी फुले पूर्णपणे उमललेली आहेत. प्रेम

भक्तिगीत, बालगीत म्हणजे काव्य संग्रहामध्ये सर्व प्रकारच्या कविता आहेत. कविता सरळ साध्या त्यांच्या स्वभावाला शोभणाऱ्या आहेत. आणि माझा फोटो पण छापलाय बरं का, किती बरं वाटलं. आमच्या दोघांचा फोटो माझ्या बाजूलाच त्या ठिकाणी आहे. या सगळ्यात कविता वाचण्यासारख्या आहेत. पण तरी गणपती बाप्पा तारणहार गणपती बाप्पा, तू विद्येची देवता, भक्तांचा तूच पाठीराखा, संकट समयी धावून येता. संकष्टी चतुर्थी उपवास, पूजेचा मान चंद्राच, बाप्पाला दुर्वा फुले अर्पण, मोदक नैवेद्य तयार. बघा ना किती सोपी भाषा आहे. अगं अगं थांब ना, थोडं थोडं गोड बोल ना, थोडीशी ब्रेक लावून थांब ना. तुझ्याशी गोड गुपित बोलायचंय ना, तुझ्यावर जीव जडलाय ना. अगं अगं थांब ना. वा किती छान कविता. बघा मी आणि माझी कविता, शब्दरचना सोनेरी अक्षरात, मन होते पुलकित, शब्द संचय हृदयात, शब्दाला तलवारीची धार, शब्दाला निसर्गाची देन, शब्द साज शृंगार, कवीला शारदेचं वरदान. खरंच प्रत्येक कविता वाचून दाखवावी अशी सुंदर आहे. पण आता आरती जगदीश वळतोय शब्द प्रभू मोहन यांचं अभिनंदन करून, त्यांना खूप खूप धन्यवाद देऊन पुढच्या साहित्य कृतीकडे. पालखी काजऱ्यांची, शब्द प्रभू स्वाती वाल्मिकराव तोंडे पाटील. वा काजव्यांची पालखी, मला हे नाव इतकं प्रचंड आवडलं. हा काव्यसंग्रह खरं म्हणजे जून मध्ये घेणार होतो, पण म्हटलं चला आत्ताच घेऊन टाकू, कारण ती पालखी जबरदस्त आहे, काजवे जबरदस्त आहेत. आणि पालखीत काजवे आहेत, पालखीच्या आजूबाजूला काजवे आहेत, आणि तरी ती पालखी पाच पाच जण वाहून नेत आहेत. शब्द प्रभू स्वाती तुमच्याजवळ फोनवर बोललो, शब्द प्रभू वाल्मिकरावजवळ फोनवर बोललो, आणि कधी एकदा मी तुम्हाला भेटतोय असं झालंय. मुखपृष्ठ जबरदस्त आहे. मराठीचे शिलेदार यांनी हे पुस्तक प्रकाशित केलंय. कवयत्री शब्द प्रभू सौ स्वाती वाल्मिकराव तोंडे यांचा काव्य संग्रह, संपादक शब्द प्रभू राहुल पाटील नागपूर यांनी त्या ठिकाणी तो प्रकाशित लिहिला आहे. त्याच्याबद्दल त्या ठिकाणी चर्चा केली आहे. याची प्रथम आवृत्ती जुलै 2023 मध्ये प्रकाशित झाली. पृष्ठ संख्या 112 आहे. मूल्य फक्त 160 रुपये आहे. आपण सगळ्यांनी हे पुस्तक घेऊन वाचावं. अर्पण पत्रिका आहे. परमप्रिय तीर्थरूप स्वर्गीय आई दादा आज पालखी काजव्यांच्या, माझा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित होताना आपली तीव्रतेने आठवण होते. आई दादा तुम्हापोटी जन्म मिळाला, हेच माझे पुण्य झाले, आले आज फळाला. माझ्या जीवनी शिक्षणाचे रोप तुम्ही लावून गेला, वटवृक्ष त्याचा पहा आता झाला. तो पाहण्या परतून तुम्ही याल का, माझ्यासाठी तुम्ही पुन्हा जन्म घ्याल का. येथूनच तुमचे पवित्र चरण मी धरते, पहिला कविता संग्रह आपल्या चरणी अर्पण करते. वा अप्रतिम. आणि बरं का शब्द प्रभू पोपट श्रीराम काळे यांनी लिहिलेली प्रस्तावना तर बहारदार आहे. काय लिहितात बघा. भारतीय संस्कृतीमध्ये विविध प्रकारच्या कला आहेत. यात लेखन कला अत्यंत महत्वाची कला आहे. माणूस, कुटुंब, संस्कृती, वातावरण, धर्म, वर्ण, वर्ग, व्यवसाय सभोवतालच्या ज्या परिस्थितीत वाढतो, येथील समकक्ष परिस्थितीशी एकरूप होऊन विविध अनुभव घेऊन स्वतःला परिसराला समृद्ध करण्याचा प्रयत्न करून कवी समाजाच्या जडणघडणीमध्ये स्वतःची योगदान देत असतो. हे करत असताना समाज माध्यमातील विविध चांगले वाईट अनुभव घेतो. हेच अनुभव त्याला लेखनात प्रवृत्त करतात. तो आपण प्राप्त झालेला अनुभव विश्वाशी एकनिष्ठ राहून लेखन करीत असतो. किती छान ना. शब्द प्रभू पोपट श्रीराम काळे, पूर्व शिक्षण अधिकारी पुणे महानगरपालिका आणि लेखक, तुमचं तोंड भरून कौतुक मला करायचंय. तुम्हाला मानाचा मुजरा द्यायचंय. खूप छान लिहिलंय. आणि याच्यात प्रत्येक कवितेचा आशय सुद्धा तुम्ही व्यक्त केलाय. जसं की काजवा म्हणजे स्वयंप्रकाशित निसर्गाची देण असणारा लहानसा कीटक, आपल्या स्वयं सामर्थ्याने काळाकुट्ट्या अंधाराला छेदून भेदून प्रकाश देणार तद्वतच हा काव्यसंग्रह. आई तू केलीस मजसाठी नयन काजव्यांची पालखी, अन वाढविलेस मज तू अगदी परीराणी सारखी. किती सुंदर ना. पुढचं चित्रण बघा. मनस्पर्शी माहेर पण आशयावरील त्यांच्या मनस्पर्शी कविता आपल्यालाही सहजपणे माहेरच्या स्मृती जागृत करून तिथे हळूवारपणे नेऊन डोळ्यासमोर ते वास्तव चित्र उभं करतात. ही ताकद त्यांच्या भावनेची आणि लेखणीची. आपलं नातं पुन्हा तरारून उगवण्यासाठी आपण सर्वांच्या मनाची मशागत करू. चला पुन्हा एकदा नात्यात प्रेमाच्या बिया पेरू. नात्यात प्रेमाच्या बिया पेरू या पहिल्या कवितेने कविता संग्रहाचा आरंभ केला. आईचं कांकड या कवितेत आई तुझी

भारीच असायची ग कांकड, आई तुझी भारीच असायची की कांकड, तुझं रुपई किती दिसायचं ग देखण। वा शब्दप्रमुख पोपट, तुम्ही निवडलेल्या कविता आहेत आणि कवितांची जी कडवी आहेत ना त्यांनी मला खूप आनंद झाला। शब्दप्रभू सौ स्वाती वाल्मिकराव तोंडे पाटील, लोणी देवकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, यांचं मनोगत किती सुंदर आहे। सुरुवातच बघा, कसे न कळले ऋण मधवर हे कुठल्या जन्मीचे, दान लाभले सरस्वतीचे गुंतले काव्य मनीचे। आणि हे लिहिता लिहिता सर्वांना त्या ठिकाणी तुम्ही काळेसाहेब असतील शिक्षण अधिकारी, त्याचबरोबर तुम्हाला मदत करणारे त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी असणाऱ्या सविता पाटील, स्वाती मरांडे, कुमटेकर, विष्णू सकपाळ, संध्या पाटील, वैशाली अंडरस्कर, सगळ्यांची नावं घेणे इथे शक्य नाहीये, पण तुम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी अगदी मनापासून धन्यवाद दिलेले आहेत। मलपृष्ठाकडे वळल्यानंतर तुम्हाला मिळालेले पुरस्कार कळतात। आपण स्वतः शौरंद्र दत्तात्रय पाटील, शब्दप्रभू शौरंद्र, कविता चारोळी, लघुकथा, बालनाट्य, सांस्कृतिक शैक्षणिक उखाणे, लेखन घोषवाक्य, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका आपण आहात, तालुका आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार, जिल्हा आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार, प्राथमिक शिक्षिका अत्युत्कृष्ट कार्य पुरस्कार, आदर्श माता पिता पुरस्कार, स्त्री भ्रूणहत्य निबंध घोषवाक्य लेखन पुरस्कार, अनेक पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेले आहेत। आणि खरंच या काव्य संग्रहातील प्रत्येक कविता जबरदस्त आहे। 100 कविता आहेत, शतक मारलेले आहे तुम्ही, आणि या शतक महोत्सवी कवितांचा हा खरंच अप्रतिम असा मला वाटतं हा काव्य संग्रह आहे। शब्दप्रभू स्वाती, तुमची 39 नंबरची जी कविता आहे, जी शीर्षकाला साजेशी कविता आहे, ती कविता तर खरंच फार बोलकी आहे। आणि प्रत्येक कवितेतून जसा तुम्ही आशय व्यक्त केला आहे, तसं या कवितेतूनही तुम्ही समाजाचं भान जपण्याचा प्रयत्न केलाय, समाजाला त्या ठिकाणी तुम्ही वटणीवर आणण्याचाही प्रयत्न केलाय, या छोट्याशा कीटकाच्या आयुष्यातून तुम्ही बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केलाय। तू मज पावली टाकलाचं चांदणं, काजऱ्यांचा चढा तुझं बसवेन मी हृदयी पाल, हृदय पालखीत जाऊ देणार नाही तव स्वप्नांना तडा, तुझ्यासाठी बनवेन मी पालखी चमचम त्या रात्र काजव्यांची, करेन सफर ग त्यातून तुला संपूर्ण मोहक विश्वाची। वा किती सुंदर कविता आहे। माझा लाडका प्रिन्स फुल, नावच माझे प्रिन्स कुहिओ वाईन, रंगही माझा गडद दाळंबी फाईन, माझे मूळ माहेर हवाई बेट, पण मला रुजविले अकलूज ने थेट। किती सुंदर खरंच सगळ्या कविता। येरे रे पावसा येताना घेऊन मोत्यांची धार, मोती गुंपायला आण एक सोन्याची तार। वा शब्दप्रभू स्वाती, भेटू लवकरच, तोपर्यंत तुम्हाला खूप खूप धन्यवाद, अभिनंदन, उत्तम उत्तम।

नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि तुमचा आमचा आपुलकीचा जिव्हाळ्याचा प्रश्न, गाणी ऐकताय ना? ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या. आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, आज सुरुवातीला जी धून आपण ऐकली त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कोणत्या वाद्यांविषयी डॉक्टर स्मिता सोहनी यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर श्रोते हो, स्टुडिओमध्ये डॉक्टर स्मिता सोहनी यांचं तसंच सर्व श्रोत्यांचं मी स्वरसंध्या या मालिकेमध्ये

0: मनपूर्वक स्वागत करतो.
1: धन्यवाद.
0: काही आज आपण जाणून घेणार आहोत सतार या वाद्याबद्दल.
1: सर्व श्रोत्यांना नमस्कार आणि ऋषी मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर सतार म्हणजे आहे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट किंवा तंतुवाद्य. याच्यामध्ये अनेक तारा असतात पण आपण अजून एक तारी म्हणजे ज्या वाद्याला फक्त एक सिंगल तार आहे याची माहिती घेतली नाही. आणि मला वाटतंय की ह्या वाद्यावरचं एक गाणं ऐकून मग आपण पुढे सतारीकडे जाऊया. तर एकतारीवरचं एखादं गाणं ऋषी तुला आता आठवतंय का? ऐकूया का आपल्या श्रोत्यांना?
0: हो नक्कीच. श्रोतो आता आपली वेळ झाली आजच्या भागातलं पहिलं गाणं ऐकायची. श्रोतो ते अतिशय सुरेख मराठी गाणं असं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. श्रोतो वर्षभर काम आणि कष्ट करून वारीचा एक महिना सगळे वारकरी आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर होतात. अनेक मैलांचा प्रवास करून ते शेवटी विठ्ठलापाशी पोहोचतात. या दिवसात ऊन वारा पाऊस सगळं विसरून एकच जयघोषात ते चालत असतात आणि शेवटी त्यांना ते सावळे सुंदर विठ्ठलाचे रूप दिसते. हा दिवस आता सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असं प्रत्येकाला वाटत असतं. जणू काही अमृताचा वर्षा होतोय की काय असंच वाटत असतं. म्हणूनच तर ज्ञानेश्वर माऊली पण या दिवसाला आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू असं त्या दिवसाचं वर्णन करतात. या अभंगामध्ये आपल्याला पण तो आनंद तो साक्षात्कार जाणवतो. माऊलींच्या शब्दांची किमयाच तशी आहे. या अभंगाची भैरवी रागातील अत्यंत लयबद्ध चाल आपल्याला अजूनच आनंद देऊन जाते आणि त्यात लता मंगेशकरांच्या दैवी आवाजाची किमया आपल्याला त्या आनंदाचा अनुभव देऊन जाते. चला तर मग ऐकूयात आपल्या आजच्या भागाचं पहिलं गीत. गाण्याचे बोल आहेत आजी सोनियाचा दिनू.

0: ताई, तुम्ही मगाशी एकतारी शब्द वापरलात, त्या एकतारीची खासियत श्रोत्यांना सांगाल का?
1: हो जरूर. एकतारीमध्ये पहा, एकच सूर बॅकग्राऊंडला वाजत असतो, त्यामुळे गाणाऱ्याचा पण कस लागतो बरं का. कारण साथीला दुसरं वाद्य किंवा दुसरा स्वर नसतो, पण त्यामुळे गाणारा आणि ऐकणारा त्या सुरात किती तल्लीन होऊन जातो बरं. अजून एक गाणं यातलं आपल्याला श्रोत्यांना ऐकवता येईल, सुरसंगम मधलं प्रभू मेरे अवगुण चितना धरो. ऋषी, हे गाणं ऐकवायचं का आपल्या श्रोत्यांना?
0: हो ताई, जरूर. चला तर मग श्रोतेहो, ऐकूयात आजच्या भागातलं दुसरं गाणं. श्रोतेहो, 1985 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो विश्वनाथ यांच्या 1980 सालच्या तेलुगू चित्रपटाचा रिमेक होता? श्रोतेहो, 1985 साली एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते सूरसंगम. सूरसंगम हा चित्रपट विश्वनाथ यांच्या 1980 सालच्या शास्त्रीय हिट तेलुगू चित्रपटाचा
2: रिमेक होता.
0: त्या तेलुगू चित्रपटाचे नाव होते शंकर भ्रमरम. चला तर मग सूरसंगम या चित्रपटातलं हे पुढचं गाणं आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. तर गाण्याचे बोल आहेत, प्रभू मोरे अवगुण चित्त ना धरो. चला तर मग ऐकूयात हे पुढील गीत.

0: ऋषी परमेश्वर जसा एकमेव अद्वितीय आहे तसाच तो अनंत रूपांनी सगळीकडे नटलेलाही आहे, नाही का? आता आपण जे गाणं ऐकलं एक तारी या साथीच्या वाद्यांनी वाजवलेलं, आता पुढचं गाणं असं ऐकूया ज्याच्यामध्ये अनेक वाद्य एकत्रितपणे वापरलेली आहेत, म्हणजे तंबोरा, सरोद, सारंगी, जलतरंग, बासरी, तबला, मृदुंग, कीबोर्ड आणि अर्थातच सतार। असं एखादं गाणं ऐकवता येईल का श्रोत्यांना?
1: हो नक्कीच ताई, 1960 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटामधले असे कोणते गाणे होते जे हमीर रागावर आधारित होते? स्वतः 1960 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते कोहिनूर। 1955 साली देवदास सारख्या चित्रपटामध्ये दुःखद भूमिका साकारल्यानंतर दिलीप कुमार हे नैराश्यात गेले आणि त्यांच्या मानसोपचार तज्ञांनी त्यांना हलक्या भूमिका करण्याची शिफारस केली असे म्हटले जाते। अशीच एक भूमिका त्यांनी घेतली, ती म्हणजे कोहिनूर। आपण आता जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे हमीर रागावर आधारित होते आणि ते गाणे गायले होते रफी साहेब यांनी। चला तर मग, कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय,

0: ताई आतापर्यंत तुम्ही स्वतःची खूप छान माहिती सांगितली, अजून तुमच्याकडे काही माहिती आहे का, जसं की ह्याचा उगम कुठून झाला, हे पद्य आलं कुठून, ते कशा पद्धतीने बनवलं जातात, त्या संदर्भात माहिती तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: हो जरूर. देवी सरस्वतीच्या हातातल्या वीणेतून पुढे बदल होत होत सतार जन्माला आली असावी असं एक मत आहे बर का. तसंच अरबस्तानातला तंबूर आणि ग्रीकांच्या पंडोर या वाद्यांची सुद्धा सतारीचं नातं काही जण जोडतात. 4000 वर्षांपूर्वीच्या मेसोपोटेमियामधल्या पुतळ्यांवर आणि मुद्रांवर सतारीसारख्या वाद्यांच्या प्रतिमा आढळतात. सध्याच्या प्रचलित 7 तारांच्या सतारीमुळे सप्ततार किंवा सतार अशी पण उपपत्ती मानली जाते. सतारीला असतो एक भोपळा गळा आणि एक लाकडी पोकळ दांडी. ही दांडी वरच्या बाजूला चपटी आणि खालून गोलाकार असते, साधारण 3 फूट लांबीची. या दांडीवर वक्राकार पितळी आणि पंचरसी धातूचे 19 ते 21 पडदे असतात. तारांच्या आधारासाठी हस्तिदंती पट्टी घोडी तसेच स्वरमेलनासाठी म्हणजे सूर जुळवण्यासाठी खुंट्या असं हिची रचना असते. सगळ्या भावभावना व्यक्त करता येतील असं हे वाद्य खूप लोकप्रिय आहे.
0: ताई, सतार वाद्यांबद्दल तुम्ही खूप छान माहिती सांगितली, पण अजूनही माहिती श्रोत्यांना ऐकायला मला निश्चित आवडेल. पण तत्पूर्वी आपण एक छानसं हिंदी गाणं ऐकवायचं का श्रोत्यांना?
1: हो जरूर.
0: चला मग श्रोतो, आता वेळ झाली आपल्या आजच्या भागातलं चौथं गाणं ऐकायची. श्रोतो, 1960 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो बंगाली मासिक देशामध्ये प्रकाशित झालेल्या लघुकथेवर आधारित होता? श्रोतो, 1960 साली एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला होता, त्याचे नाव होते अनुराधा. हा चित्रपट सचिन भौमिक यांनी लिहिलेल्या लघुकथेवर आधारित होता, जो प्रथम बंगाली मासिक देशामध्ये प्रकाशित झाला होता. आणि त्यांच्या आत्मचरित्रानुसार ही कथा तयार करण्यासाठी त्यांना गुस्ताव फ्लॉबर्ट यांच्या 1857 कादंबरी मॅडम भोवरी पासून प्रेरणा मिळाली होती. ह्याच चित्रपटापासून 1954 साली फेमिना मिस इंडिया हा किताब मिळालेल्या लीला नायडू यांनी त्यांची हिंदी चित्रपट सृष्टी मधली कारकीर्द सुरू केली. चला तर मग ऐकूया गाण्याचे बोल आहेत सावरे सावरे काहे मोसे, अनुराधा या चित्रपटामधला.

0: काही तुम्ही खूप सुरेख माहिती श्रोतांपर्यंत पोहोचवताय. सतार त्याचा उगम कुठून झाला, ते बनवलं कसं जातं, समजा माहिती सांगितली. तर ज्यांनी हिंदुस्थानामध्ये सतारा अशी वाजवली आहे त्याच्यापैकी महान व्यक्ती कोण आहे, थोडीशी माहिती तुम्ही श्रोत्यांना द्याल का?
1: हो जरूर. आणि ऋषी पंडित रविशंकर यांचं नाव घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. अल्लाउद्दीन खान यांच्याकडून प्रदीर्घ तालीम घेतलेले पंडित रविशंकर यांनी सतारीला जगात सगळीकडे नेऊन पोचवलं. एवढंच नाही तर धरती के लाल, काबुलीवाला, अनुराधा, मीरा आणि ॲटनबरोने बनवलेला गांधी अशा अतिशय सुप्रसिद्ध सिनेमांना पंडित रविशंकर यांनी संगीत सुद्धा दिलंय बर का. ऋषी पंडित रविशंकर यांनी संगीतबद्ध केलेलं मीरा या चित्रपटातलं एखादं प्रसिद्ध गीत ऐकवतोस का?
0: नक्कीच. श्रोतो आता वेळ झाली आपल्या आजच्या भागातलं पाचवं गाणं ऐकायची. श्रोतो 1989 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटामुळे कोणत्या गायिकेला आधुनिक भारताची मीरा म्हणून संबोधले जाऊ लागले? श्रोतो 1989 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते मीरा. हा चित्रपट मीरा या हिंदू संत कवयित्रीच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटामधले एक गाणे सोडले तर बाकी सगळी गाणी ही ज्या गायिकेने गायली आहेत त्या गायिकेचे नाव होते वाणी जयराम. या चित्रपटामध्ये मेरे तो गिरधर गोपाल या गाण्यामुळेच वाणी जयराम यांना आधुनिक भारताची मीरा म्हणून संबोधले जाऊ लागले. आपण आता जे गाणे ऐकणार आहोत ते ह्या चित्रपटामधले असून वाणी जयराम यांनीच गायले आहेत आणि गाण्याचे बोल आहेत जो तुम तोडी पिया. चला तर मग ऐकूया मीरा चित्रपटामधलं पुढचं गीत.

श्रोतेहो सतार या वाद्याविषयीची अधिक माहिती, तसेच 1960 साली प्रसिद्ध झाला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो त्या साली बॉक्स ऑफिसवर सेमी हिट ठरला होता, याच्या संदर्भात मी सांगणार आहे. पण एका क्षणभर विश्रांतीनंतर तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा सुरसंध्या फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. आम्ही असे गेलो असे आलो. खुशी.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणे आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: श्रोतो क्षणभर विश्रांतीनंतर मी आरजे ऋषी आणि
3: डॉक्टर स्मिता सोवनी
2: तुमचं सगळ्यांचं स्वरसंध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो। हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा आनंद लुटा। ताई सत्तार हे जे वाद्य आहे ते शास्त्रीय संगीतातच अधिक खुलते का हो? कारण आपण तीन गाणी जी ऐकली सावरे सावरे किंवा मधुमन में राधिका गायक किंवा जो तुम तोडी पिया ही सगळी शास्त्रीय संगीतावरतीच आधारित होती म्हणून मला हा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटला।
3: नाही नाही असं काही नाही। जरी सतार हे एक स्वतंत्र वाद्य आहे सोलो परफॉर्मन्सचं तरी सतार हे एक उत्तम साथ देणारं वाद्य पण आहे। आता ओ सजना हेच गाणं पहा ना। एक प्रेमाचा विरह झालेली प्रेयसी वाट बघतीये आणि सतारीच्या साथीवर खुलून येत आहेत लता मंगेशकर यांचे सुरेल स्वर। ऋषी आपल्या श्रोत्यांना हे गाणं ऐकव ना।
2: नक्कीच। 1960 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो त्या साली बॉक्स ऑफिसवर सेमी हिट ठरला होता? 1960 साली एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला होता त्याचे नाव होते पारख। पारख हा चित्रपट त्या साली बॉक्स ऑफिसवर सेमी हिट ठरला होता। आता आपण या चित्रपटामधलं अतिशय लोकप्रिय गाणे ऐकणार आहोत। गाण्याच्या सुरुवातीला काही घरे दाखवलेली आहेत। मुसळधार पाऊस पडत आहे। हिरोईन तिच्या घराच्या

दाराबाशी उभी राहून हे गाणे म्हणत आहेत. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत ओ सजना. ऐकूयात पारख या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: ताई आतापर्यंत तुम्ही वाड्याचा दवा खूप छान माहिती सांगितली, ते बनवतात कसं त्याच्या संदर्भात सांगितलं, त्याचा उगम कसा झाला त्याच्या संदर्भात सांगितलं, शास्त्रीय संगीत चकमच फक्त वापरलं जातं का, तर त्याच्याबद्दल पण तुम्ही श्रोत्यांना खूप छान माहिती दिली. तुम्ही स्वतः म्युझिक थेरपिस्ट आहात, तर सतार हे वाद्य थेरपीच्या पॉइंटऑफ्यूनी कशा पद्धतीने वापरलं जाते तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांचे आवडती वाद्य, तसंच गायक वादक यांची माहिती करून घेतली जाते, तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती करून घेतली जाते. तसं आहे ना की बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होत असतात. हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणे, वाजवणे आणि स्वतः म्हणणे यातलं जे आवडेल ते करायला मुभा असते. ज्यांना सतार आवडते त्यांना थेरपीसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत. तसे हे वाजवायला फारसे सोपे नसलेले वाद्य, यात विशिष्ट बैठक घालून बसणे, दोन्ही हात वापरणे, पुन्हा एका हाताने पडद्यावरती दाब देणे आणि त्याच वेळी दुसऱ्या हाताने तारांचा झंकार करणे अशा गोष्टी असतात. शिवाय सतारीचं वजनही वादकाला तोलावं लागतं. पण ऋषी याचा एक फायदा असा आहे की वादकाची पूर्ण इन्व्हॉल्वमेंट होते आणि थेरपीमध्ये हे खूप उपयोगाचं ठरतं. पण प्रत्येकाला वाजवायची इच्छा होईलच असं नाही, तेव्हा ऐकायसाठी पण खूप पर्याय आहेत. स्वतः पंडित रविशंकर हे महान जाणकार होते. त्यांनी मॉर्निंग मेडिटेशन रागाज ऑन सितार, इनर पीस, सितार सोल असे अल्बम्स तयार केले जे श्रोत्यांच्या अगदी मनाला भिडतात.

0: आणि ताण हलका करतात. शास्त्रीय संगीतात समयचक्र नावाची एक कन्सेप्ट आहे बरं का, आणि या समयचक्राला धरून अगदी सगळ्या वेळांचे राग सतारीवरती ऐकायला मिळतात.
1: नाही टक्क तुम्ही बोलता बोलता समयचक्र हा एक शब्द वापरला, त्याच्याविषयी आम्हाला जरा अधिक सांगाल का?
0: हो समयचक्राविषयी नक्कीच सांगायला आवडेल, पण त्याआधी एखादं गाणं ऐकवूया ना श्रोत्यांना.
1: चालेल ठीक आहे. श्रोतो आता वेळ झाले आपल्या आजच्या भागातलं सातवं गाणं ऐकायची. श्रोतो अभिनेत्री रंजना म्हणजेच रंजना देशमुख ह्या आज जरी आपल्यात नसल्या तरी त्यांना आपण आजही विसरू शकत नाही. रंजना यांनी मराठी चित्रपटसृष्टी स्वतःचा असा ठसाच नव्हे तर एक आढळ जागा निर्माण केली होती. बिनकामाचा नवरा, मुंबईचा फौजदार, असला नवरा नको ग बाई, सासू वरचढ जावई असे अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी केले. असाच एक चित्रपट म्हणजेच हळदी कुंकू. या चित्रपटाला अत्यंत सुरक सुंदर आणि श्रवणीय गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत सुरेश वाडकर यांचे स्वर, विश्वनाथ मोरे यांची मधुमंती रागातील चाल आणि जगदीश खेवडकर यांच्या शब्दांनी हे गाणं कायम आपल्याला लक्षात राहते. श्रोतो कदाचित तुम्ही ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय, तर गाण्याचे बोल आहेत झननन छेडिल्या तारा. चला तर मग ऐकूयात हळदी कुंकू या चित्रपटामधलं हे पुढचे गीत.

0: ऋषी, मगाशी तू विचारला होतास की समयचक्राविषयी अधिक सांगा म्हणून. समयचक्र म्हणजे आपल्या 24 तासांचं जे घड्याळ आहे ना, त्या 24 तासांचे दोन दोन भाग करून रात्री 12 ते दुपारी 12 हे पूर्व रंग आणि दुपारी 12 ते रात्री 12 याला उत्तर रंग असे भाग केलेले असतात. या दोन भागांचे पुन्हा दोन दोन तासांचे तुकडे केलेले असतात आणि त्या त्यावेळी माणसाच्या शरीरामध्ये कफ, पित्त आणि वात हे कसं कसं असतं त्या अंदाजानुसार त्या त्या रागांच्या वेळा ठरवल्या गेलेल्या आहेत. त्याला म्हणतात समयचक्र. आणि 24 तासांमध्ये अनेक प्रकारचे राग आहेत की जे माणसाच्या प्रकृतीला म्हणजे तब्येतीला हे सपोर्ट करतात. म्हणजे ही तब्येत चांगली संतुलनात राहील किंवा तब्येत थोडीफार वर खाली असेल तर ती पुन्हा आपल्या मूळ संतुलनात परत येईल अशा दृष्टीने ते राग आपल्याला कॉन्ट्रीब्युट करतात. आणि सतारीमध्ये या सगळ्या समयचक्रातल्या वेळेच्या तुकड्यांना धरून जे राग आहेत ते सगळे वाजवलेले आपल्याला ऐकायला मिळतात.
1: वा ताई, ह्या कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना हे अतिशय नवीन माहिती मिळाली आहे. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे आविष्कार दाखवणारे आणि त्यानुसार मनावर सकारात्मक परिणाम घडवून आणणारे संगीत खरंच खूप महान आहे. तुमचं ऐकताना मला एक गाणं आठवले जे असेच वेगवेगळ्या वेळी प्रेयसीचे वेगवेगळे मनोहारी विभ्रम आणि वेगवेगळे आविष्कार त्याच्यामध्ये दाखवले. तर मी हे गाणं ऐकवायचं का श्रोत्यांना आपण?
0: हो, जरूर ऐकूया. आणि मला वाटतं की तुला जे गाणं आठवलंय त्याच्यात भरपूर सतारीचाही वापर केलाय, नाही का?
1: हो नक्कीच. चल मग श्रोतो ऐकूयात आजच्या भागातलं हे आठवं गीत. मराठी चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील एक आढळ नाव म्हणजेच हृदयनाथ मंगेशकर. त्यांच्या गाण्याची जादू आजही अनेक रसिकांच्या मनामनात आहे. असाच एक चित्रपट ज्या त्यांच्या गाण्यांची जादू आपल्याला मनावर भुरळ पाडते तो म्हणजे निवडुंग. निवडुंग या चित्रपटामध्ये हे आता पुढचं गाणं जे आपण आता ऐकणार आहोत ते गाणं आजही लोकांच्या पसंतीस पडतं. अत्यंत खेळकर आणि लाघवी चाल त्यात हृदयनाथ मंगेशकरांच्या आवाजाची जादू आणि आरती प्रभू यांचे तितकेच गोड शब्द ह्यामुळे गाणं भुरळ पाडतं. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत तू तेव्हा तशी, निवडंग या चित्रपटामधलं पुढचं गीत.

श्रोतो, आजच्या भागामध्ये त्यांनी सांगितलेली सतार या वाद्याबद्दलची माहिती आणि गाणी ऐकता ऐकता वेळ कशी निघून गेली हे कळलंच नाही का, पण मला माहिती आहे की त्यांकडे सतार या विषयीची अधिक माहिती अजूनही नक्कीच असू शकणार आहे. त्यामुळे आपण त्यांना पुन्हा एकदा विनंती करणार आहोत, पुढच्या भागात सुद्धा त्यांच्याकडे असलेली सतार या वाद्या विषयाची माहिती त्यांनी आपल्याला ऐकवावी. तेव्हा पुढच्या भागात आपण पुन्हा भेटणारच आहोत. जाता जाता तुम्हाला शेवटचं गाणं तुमच्यासाठी सोडून चाललोय श्रोतो. ते गाणं 1989 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1965 साली प्रदर्शित झालेल्या एका बंगाली चित्रपटापासून प्रेरित होता. श्रोतो, 1989 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते मंझील. मंझील हा चित्रपट 1965 साली प्रदर्शित झालेल्या

0: आकाश कुसुम ह्या बंगाली चित्रपटापासून प्रेरित होता आणि ह्याच चित्रपटामधलं शेवटचं गाण्याचे बोल आहेत रिमझिम की रे सावन। तत्पूर्वी तुम्हाला जर का आमच्या या कार्यक्रमाच्या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तुम्ही आमच्या मोबाईल क्रमांकावरती आमच्याशी संपर्क करू शकता। तुमची प्रतिक्रिया व्हॉइस नोटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवू शकता। ज्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला चांगल्या वाटतील त्या पुढच्या भागांमध्ये निश्चितच ऐकवणार आहोत। आमचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 7414999185। पुन्हा एकदा आमचा मोबाईल क्रमांक तुम्हाला सांगतो 7414999185। परत सांगतो 7414999185। भेटूयात पुढच्या भागात। तोपर्यंत मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: यांना निरोप द्या। ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झ वर। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: जरूर रुकेगा आपकी कहानी और शिक्षाओं के लिए। थैंक यू कहना तो थोड़ा कम लग रहा है, मगर और कोई शब्द भी तो नहीं है, इसलिए थैंक यू पुराना स्तंभ जी। बाय बाय।
1: बाय बाय मनु।
0: पुराने स्तंभ जी का बहुत बहुत शुक्रिया। चलिए अब अपने एक्सपर्ट जी से कुछ अन्य विशेष बातें जानते हैं सावित्री बाई फूले जी के बारे में।
2: ऐकतो किंवा वाचन करतो त्याच्यामध्ये आपण म्हणतो की एवढंच आहे यांच्याबद्दल, परंतु असे काही गोष्टी असतात त्या लोकांपर्यंत पोहोचलेच नसतात। तसं सावित्रीबाई फुले यांच्या जे लोकांना माहिती नसेल त्याच्याबद्दल सांगा।
3: सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुलेंच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुरा आपल्या हातामध्ये घेतली होती आणि सत्यशोधक समाजाची धुरा हातामध्ये घेतल्यानंतर त्यांनी समाज सुधारणेच्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं होतं। त्यांनी आपल्या क्षण हा समाज सुधारणेच्या कार्यासाठी त्या ठिकाणी उपयोगी आणलेला आहे। सावित्रीबाई फुलेंचं काव्य फुले हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे, याच्यामध्ये त्यांची जवळजवळ 814 गीतं प्रसिद्ध झालेली आहेत। तसेच 52 कशी सुबोध रत्नाकर हा पुस्तक संग्रही त्यांचा त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे।
2: इतिहासामध्ये खास पुणे आणि महाराष्ट्र यासाठी सावित्रीबाई फुले यांचं विशेष कुठला योगदान आहे?
3: सावित्रीबाईंचं शिक्षणाचं जे कार्य आहे ते पुण्यामध्ये सुरू झालेलं आहे। त्यांनी रास्तापेठेमध्ये मुलींची शाळा इथे सुरू केलेली आहे, तसंच भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केलेली आहे। म्हणजे त्यांचं शिक्षणाचं जे कार्य आहे ते पुण्यामध्येच आहे। त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण युनिव्हर्सिटीला नाव सुद्धा सावित्रीबाई पुणे विद्यापीठ दिलेलं आहे। सावित्रीबाई फुलेंनी त्यामुळे पुण्याच्या सुधारणेच्या कार्यामध्ये किंवा स्त्रियांच्या कार्यासाठी त्यांचं योगदान भरपूर आहे की ज्याचा खरंच प्रत्येक स्त्रीला या ठिकाणी अभिमान वाटावा। सावित्रीबाईंनी जसं आताच्या काळामध्ये सुद्धा त्यांचं नाव म्हणजे त्यांचं कार्य इतकं उल्लेखनीय आहे की या ज्या सावित्रीबाई आहेत त्यांनी स्त्रियांना स्त्रीदाशातून स्त्रियांची मुक्तता तर केलीच, पण याशिवाय त्यांच्या कार्याचं स्मरण करताना आपल्याला महात्मा फुले ज्योतिबा फुलेंना विसरून चालणार नाही, कारण त्यांनीच सावित्रीबाई फुलेंच्या जीवनामध्ये शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली आहे। आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी एक विचार मला सांगावा असं वाटतो जो सावित्रीबाईंचा आहे की शिक्षणामुळे व्यक्तिठायी असणारी असामाजिक अमानवी प्रवृत्तीकडे पाहण्याची डोळस दृष्टी माणसामध्ये निर्माण होते आणि ही डोळस दृष्टी म्हणजे ज्ञानांचं जे अमृत आहे किंवा ज्ञानाचा जो दिवा आहे तो प्रत्येकाच्या मनामध्ये तेवण्याचं काम सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे।
2: सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल एवढी सुंदर माहिती दिली त्याबद्दल तुमचा फार फार धन्यवाद, शुक्रिया।
0: एक्सपर्ट जी का बहुत बहुत धन्यवाद। मैं हूँ मनु दोस्तों और सावित्रीबाई फूले जी से हमने बहुत कुछ सीखा, आपने भी बहुत कुछ जरूर सीखा होगा। मेरी सबसे पसंदीदा बात क्या है? वेल, सोचने बैठती हूँ तो इन सभी कहानियों में ये विशेष बात ढूंढनी बड़ी मुश्किल है, क्योंकि इतनी विशेषताएं हैं कि किसे चुना जाए समझ ही नहीं आता। फिलहाल आज मुझे जिस बात ने बहुत आकर्षित किया वो था दहेज मुक्त विवाह के बारे में चलाया गया आंदोलन। सावित्रीबाई फुले जी ने सत्यशोधक समाज द्वारा दहेज मुक्त शादियों के बारे में बहुत सारे प्रयत्न किए, लेकिन आज अगर अपने समाज की ओर देखें तो दहेज प्रथा संपूर्ण रूप से समाप्त नहीं हुई है। फिर कहीं शगुन के रूप में तो कहीं लड़की के पिता की तरफ से प्यार से दिए गए तोहफे के रूप में तो कभी किसी और नाम से दहेज को बढ़ावा मिलता ही रहता है। तभी शायद आज एक पिता के घर जब बेटी का जन्म होता है तो ये डर साथ आता है कि बहुत सारी सेविंग्स करनी है क्योंकि शादी में ये भी देना है वो भी करना है और न जाने क्या क्या। दोस्तों, हम सब मिलकर अगर प्रयास करें तो हम इस प्रथा को समाप्त कर सकते हैं। न कोई गिफ्ट की आवश्यकता है, न किसी भी तरह के लेन देन की। अगर हम शादियों पे खर्चा कम कर अपने जीवन अपनी शिक्षा पे खर्चा ज्यादा करें, समाज की सेवा पे खर्चा करें, अपने जीवन को सुंदर बनाने पे करें तो कितना कुछ बदल सकता है, सोच के देखिएगा। दोस्तों, मैं लूंगी आपसे इजाजत। आप सुनते रहिए रेडियो पुणे की आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।

0: रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM खुश रहो खुशियां बांटो।
1: नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.

0: सोनेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.
1: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.

0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अबॉब फिरकतं. त्याचसोबत
1: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा, घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चारित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। काल आपण नरेनला घराची काळजी किती लागली होती आणि मित्रांच्या निरोपासरशी तो ठाकुरांच्या भेटीला आलेला आहे आणि तो ठाकुरांना विनवून सांगतोय की माझ्यासाठी तुम्ही एवढा कमीपणा घेऊ नका हो, मी अतिशय सामान्य आहे, तुम्ही एवढा कमीपणा माझ्यासाठी घेऊ नका। रसिक मित्रांनो, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM याच्यावर मनापासून प्रेम करणारे आणि माझं मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास याबद्दल माझा संवाद मनापासून ऐकणारे तुम्हाला परत हृदयस्थ प्रणाम, वंदन। काय करू रे, माझ हृदय नरेंद्रसाठी पिळवटून जात। शक्य असत तर खांद्याला झोळी अडकवून दारोदार भिक्षा मागितली असती, पण आई नकार देते। मला माहित नाही का त्याची काळजी, तिला त्याची काळजी असेल पण माझी काळजी करणं कुठं कमी होतंय। तुम्ही इतकी माणसं भलता सलता येऊन माझ्याजवळ सांगतात, काही वाटत नसेल का मला? कधी कधी संताप येतो तुम्हा सगळ्या त्याच्या दोस्तांचा, तोंड बघू नये कुणाचं। माझं विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणजे माझी आई। तिला रडत रडत प्रार्थना करतो, आई नरेंद्रचं असं होऊ देऊ नकोस, असं होऊ देऊ नकोस। तरी तिनं परत परत सांगितलं की नरेंद्रचं अधपतन कधीच होणार नाही। एवढा विश्वास असूनही ठाकूर नरेंद्रबद्दल अस्वस्थच होते आणि साक्षात नरेंद्र समोर उभा होता, तो हात जोडून विनवणी करतोय की माझ्यासाठी तुम्ही एवढा कमीपणा घेऊ नका, येणाऱ्या जाणाऱ्याजवळ तोंड वेंगाडू नका, ते तुम्हाला शोभत नाही। आणि ज्याला त्यांनी म्हटलं की तुझ्यासाठी मी दारोदार भिक्षा मागायला तयार आहे, झोळी धरायला तयार आहे, त्याला नरेन उसळून म्हणतो त्याची काहीच गरज नाही। आणि शेवटी घरातल्या सगळ्या परिस्थितीमुळे, वातावरणामुळे नरेंद्रने आपलं राहतं घर सोडवायचा निर्णय घेतला। दोन वेळचं जेवण आणि सुखरूपता ही महत्वाची होती आणि म्हणून तो आपल्या आईसमवेत, भावंडासमवेत, आईच्या आईकडे म्हणजे आजीकडे आला। आणि हे सगळी व्यवस्था लावून नरेन आता त्याच्या दैवतासमोर उभा होता। आणि ज्याला नरेन म्हणला की काही गरज नाही, कोणासमोर तोंड वेंगाडू नका, कोणाजवळ भीक मागू नका, मी खूप सामान्य आहे, त्याला ठाकूर त्याला म्हणतात, नरेंद्रा मला शंका नाही, मला खूप खूप काळजी वाटते रे, काही वेळा असं वाटतं मी तुला गमावून बसेन। मला माहित आहे तू मला स्वस्थ बसू देणार नाही, तरी मी आहे तोपर्यंत मला भेटत राह रे। गुरुची नैराश्यता पाहून नरेंद्रचं काळीज हेलावलं, पण अस्वस्थता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती, त्यातून त्याने गुरुला छेडलंच. अहो, ही काली माता तुमची आई आहे ना म्हणतात, मग तिला माझी दैन्यावस्था दिसत नाही का? तिला माझी हलाकी दिसत नाही का? तिला माझं नैराश्य दिसत नाही का? मग ती दूर करण्यासाठी तुम्ही माझ्या वतीनं तिला साकडं का घालत नाही? सांगा आता, बोला ना. त्यावर ठाकूर अतिशय शांतपणे म्हणतात, अरे नोरेन, ती माझी जशी आई आहे तशीच तुझी पण आई आहे. अरे, ती सर्वांचीच आई आहे, जगत माता आहे ती. तू सुद्धा तिला काय मागायचं ते मागू शकतोस. अखेर मागणं, मागण्याचा वार मंगळवार ठरला, देवीचा वार. गर्दी असते खूप, हा लवकर ये दक्षिणेश्वरी. मंगळवारी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे आटोपून शुचिरभूत होऊन नरेंद्रची स्वारी काली मातेच्या मंदिरात हजर. कशासाठी? आपलं दैन्य, आपली हलाखी, आपलं नैराश्य, आपली दुरावस्था, आपल्या भावंडाची काळजी, आपल्या आईची काळजी, या सर्वावर देवीकडे मागणं मागण्यासाठी. अत्यंत भक्तिभावाने दोन्ही नेत्र मिटून, दोन्ही हात नम्रतेने

जोडून नरेन मागण्यासाठी सिद्ध झाला. त्यास हवी होती दैन्यातन मुक्तता, त्यास हवी होती हलाखीतून मुक्तता, त्यास हवी होती कोर्ट कचेऱ्याच्या जंजाळातून यशस्वी सुटका, आणि सर्वात महत्वाचं हवं होतं स्वास्थ्य. पण नेत्र मिटताच जे मागायचे तेच तो नेमका विसरला, आणि त्याच वेळा अंतर्मनातून मनाच्या आतल्या गाभ्यातून पुढील उद्गार बाहेर पडले. कारण मनात गोंधळ जो होता, काय मागायचं देवीकडे, मला नोकरी दे, मला सुख दे, मला आनंदात ठेव, माझ्या घराचं चरितार्थ साधन चालवण्यासाठी काहीतरी उपलब्ध करून दे, कोर्ट कचेरीचे निर्णय माझ्या बाजूने लागू दे, अरे एवढी ती जगन्माता, जगाची माता, आणि तिच्याकडे असली मागणी मागायची. झाला, निर्णय पक्का झाला, गोंधळावर मात झाली आणि नरेंद्रच्या मुखातून बाहेर पडलं, विवेक दे, ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे. असंच लागोपाठ 3 दिवस घडलं. चौथ्या दिवशी मात्र रामकृष्णांनाच दया आली आणि त्यांनी त्यास जवळ बोलवले. त्याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवून ते ठामपणाने म्हणाले, जा, आयुष्यात तुला कनक आणि कांता, स्त्री आणि सोनं सोडून सर्व काही मिळेल, कशाचीही कमी पडणार नाही. गुरुच्या मुखातून प्रकटलेली साक्षात ती ईश्वरवाणीच होती. गुरुचा आशीर्वाद मिळाला, गुरुचा वरद हस्त मस्तकावर लाभला आणि परिस्थिती वेगाने बदलण्यास सुरुवात झाली. त्याचं असं झालं की आपण परिस्थिती कशी बदलली ते थोडं पुढे पाहू. ठाकूर नरेंच्या दोस्तांना, मित्रांना, सगळ्यांना जमवून त्यांच्या पुढे निकराचं बोलताय. अरे सुरेन, त्या दिवशी जीभ लांब करून म्हणालास, काय तर म्हणे ईश्वराने नरेंद्राचं दुःख दूर करावं, आणि ते तू नुसतं लांबून पाहत राहावं असंच की नाही. महाराज, आम्ही काय करणार, मदतीची भाषा बोलणं जाऊ द्या, त्यासाठी नरेंद्र पुढे जाऊन उभं राहण्याची हिंमत नाही आमच्या कोणाची. अहो, आम्ही तर बोलून चालून परके, आमचं सोडा, परंतु रामचंद्र दादा, रामचंद्र डॉक्टर, त्याचा आजोबा, त्याच्या वडिलांच्या आश्रयाने मोठा झालेला, त्याची हिंमत होत नाही. नरेंद्र आणि त्याची आई दोघही स्वाभिमानी आणि या बाबतीत काय फार कठोर आहेत. अशी त्यांची बोलणं चालू असतानाच त्या ठिकाणी महेंद्रनाथ गुप्त मास्तर आले. त्यांनी ठाकूरांना नमस्कार केला. काय मास्तर, काय बातमी तुमची, कशाबद्दल महाराज? अहो, मी कुणाबद्दल विचारणार, माझ्या नोरेनबद्दल. फार चांगली बातमी आहे महाराज. काय, नरेंद्राबद्दल? आणि चांगली बातमी? होय महाराज, आपल्या नरेंद्राबद्दल. त्याच्या विरुद्धचा मुकादमा निकाली निघाला, एक संकट टळलं, एक अरिष्ट दूर झालं. बघितलत, ही सारी माझ्या आईची कृपा, जगन्मातेची कृपा. महाराज, कालपर्यंत एका ताटात जेवणाऱ्यांनी, अर्ध्या घासातला घास ज्यांना काढून दिला त्या भाऊबंदांनी वैर साधलं, विश्वनाथ बाबूचे परम मित्र असणाऱ्या निमाई चरण सारख्यांनी उघड उघड शत्रुपक्षाचं वकील पत्र घेतलं, अशा परिस्थितीत बॅरिस्टर उमेशचंद्र बंदोपाध्याय नरेंद्रच्या मागे हिमालयासारखे उभे होते. त्यांनी खरा तर्क, उत्कृष्ट युक्तिवाद केला. त्याच्या जोडीने नरेंद्रनी स्वतः युक्तिवाद केला. नरेंद्रने प्रतिपक्षाची उलट तपासणी घेतली. त्याला उत्तर देताना भाऊबंदाच्या तोंडी फेस आला. काय सांगू महाराज, बॅनर्जी तर त्याच्याकडे कौतुकाने बघतच राहिले. न्यायाधीश, इतकंच कशाला, स्वतः बॅनर्जीच्या

निवडीने जज महोदय नरेंद्रच्या व्यक्तिमत्वाने आणि वक्तव्याने इतके प्रभावित झाले, इतके भारावून गेले की प्रत्येक शब्द ते जीवाचा कान करून ऐकत होते. अखेर त्यांना राहवलं नाही आणि ते उद्गारले, मिस्टर दत्त, तू कायद्याचा सखोल अभ्यास केलेला विद्यार्थी आहे, अरे वकील म्हणून चांगला नावलौकिक मिळवशील. त्यांच्या तोंडून नियती बोलत होती, कारण पुढे शिकागो धर्म परिषदेत हिंदू संस्कृतीचं वकीलत्वस्थ केलं नरेंद्रने. कोर्टाचा निकाल लागल्याबरोबर घरी केव्हा जातो आणि ही मंगलवार्ता आईला केव्हा सांगतो असं नरेंद्रला होऊन गेलं. होणाऱ्या अभिनंदनाकडे दुर्लक्ष करत तीरासारखा तो निघाला. तेवढ्यात स्वतः निमाई चरणांनी त्याला पोटाशी धरलं आणि म्हणाले, सिंहाचा छावा आहेस तू नरेन, विश्वनाथ बाबूंचा खरा कुलदीपक शोभतोस. तुझ्या विरुद्ध वकील पत्र घेतलं याबद्दल उदार मनाने क्षमा कर मला. नको त्या लोकांच्या कानी लागलो आणि मित्रद्रोहाचं पातक करण्याचा धनी बनलो. तुम्ही कोर्टातच होता ना मास्तर, गिरीशानं विचारलं. कोर्टातच कशाला गिरीश बाबू, नरेंद्र बरोबर आताशा मी नेहमीच राहत आलोय, कारण त्याला सोडून काही करणं मला कठीण झालंय. मग त्यांच्याविषयी एवढे प्रवाद ऐकू येतात त्यावर तुमचं काय म्हणणं? ठाकूर महाशयांचे पाय साक्ष आहेत, अगदी खरं सांगतो. ठाकूरांच्या म्हणजे रामकृष्णांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो की त्या लोकपावादीमध्ये काही तथ्य नाही. हे उत्तर ऐकून ठाकूर अत्यानंदाने समाधी अवस्थेत गेले. जर सगळ्या जमलेल्यांनाच आनंदाचं भरता आलं होतं. इकडे नरेन कोर्टातनं जे निघाला तीरासारखा आणि ढापाटाकीतच घरी आला. त्या वेगात त्याला घराच्या दिंडी दरवाजा जोरात लागला, कपाळावर मोठं टेंगुळ आलं, त्याचंही त्याला भान नव्हतं. तिथूनच तो ओरडला, आई आई आपण जिंकलो, आपण जिंकलो, आपलं घर वाचलं, आपण लढाई जिंकलोय आई. आईने त्याला आवेगाने घट्ट मिठी मारली. अधिक आनंदाने आईला मग एकदम अनावर दुःखाचं उधाणही आलं. अरे किती कष्टाला, केवढी पायपीट केली, तहानभूक विसरलास, रात्र रात्र काळजी करत झोप चाळवत राहिलास, पण वडिलांचा मान राखलास. माझ्या मुला, काय देऊ रे तुला आता, तुला तोंड गोड करायला घरात काही शिल्लक नाही. तिनं त्याच्या तोंडावरून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला आणि घट्ट मिठी मारली. ही कुठल्याही अमृतापेक्षा जास्त आवीट गोडीची होती. नरेंद्रने सगळ्यांना जवळ घेतलं. तेवढ्यात त्याला सगळी कल्पना आली, तरी नसलं तरी महेंद्रला मात्र आपण संकटातून मोकळे झालो आहोत. भूपेंद्र तसा लहानच होता. त्या सगळ्यांना जवळ घेतलं. घरातली गाडगी मडकी रिकामी असून भुकाची हकाहक संपलेली नसूनही आजचा दिवस अतिशय आनंदाचा होता. सर्व घर, सर्व वातावरण आनंदाने भरून गेलं. आपण सारे बहीण भाऊ खूप लवकर मोठे हो. हा महेंद्र एक दिवस मोठा डॉक्टर होणार, मग भूपेंद्र का मागे राहील? किती हुशार आहेत मुलंही. मला आता काळजी कशाची? आपल्या आईने बघा किती कष्ट केले आहेत ते आपल्यासाठी. ते काय फुकट जातील? एक दिवस जग म्हणेल की महेंद्रनाथ महाशयांची आई ही भूपेंद्रनाथांची आई, धन्य ती आई जिनं या मुलांना मोठं केलं. मग बाबूच्याही जिंच्याही आत्म्याला संतोष होईल की नाही दादा? महेंद्रनाथ बाल सुलभतेने म्हणाला. आणि दादा, ती तारू आत्या आहे ना, तारू आत्या सगळ्या मुलांना बोलवून घेते आणि बत्तासे देते आणि मला म्हणते कशी, तुला नाही देणार, तू नको थांबूस इथे. पण मी रडलो नाही बरं. संध्याकाळी रघुनाथ मंदिरात एवढे चुरमुरे प्रसादात मिळाले, प्रसाद म्हणून आत्याने नाही दिलं तर काय झालं? शाबास भूपेंदा, आता खरा तू मोठा झाला, थांब छान छान खाऊ आणतो. पण दादा, तू कोण होणार आहेस? कोण होणार म्हणजे? अरे मी जसा डॉक्टर होणार आहे. हा हा, म्हणजे तसा होय, मी वकील होणार बाबूजी सारखा.

मग काय, आपल्याला भरपूर पैसाच पैसा, मोठं घर होणार. आणि तो टाळ्या वाजू लागला आणि मोठं घर झालं की त्या तारुआत्याला हकलून देणार. चुप रे, काहीतरी बोलू नकोस, आईने दटावलं. मिठाईचं कारण सांगून नरेंद्र बाहेर पडला खरा.

भवेश्वरनाथांनी त्याला काही आश्वासन दिलं होतं. हे भवेश्वरनाथ ईश्वरचंद्र विद्यासागरांचे स्नेही होते. त्यांच्या शाळेत नोकरीसाठी खटपट चालू होती. नोकरी मिळणार, पण नवीन शैक्षणिक वर्षात त्याला अद्याप 5 महिने होते. मुलाखत वगैरे आधीच होणार होती. मिठाईकडे डोळे लावून बसणाऱ्या महेंद्र भूपेंद्रला अधिक वेळ वाट पाहत बसावी लागली नाही, कारण ठाकुरांकडनं निघालेले, ठाकुरांना आनंद वार्ता सांगितलेले महेंद्रनाथ गुप्त मास्तर दारात उभे होते आणि ते हाकारत होते, नरेंद्र महाशय आहेत का घरात, आहेत का घरात. मुलांनी पटकन जाऊन मास्तर आल्याचं आईला सांगितलं आणि तिला बोलवून घेतलं. भुवनेश्वरी समोर दिसताच मास्तरांनी दुरूनच खाली वाकून नमस्कार केला. मास्तर महाशय छे छे, आजचा नमस्कार करून घेण्यात की मी म्हातारी झाली आहे का. बसा बसा. स्वर्णा बेटा पाणी आण मास्तरासाठी. जोगेन बेटा जरा पंखा कर बघ. बरं, त्याला काही पंखे नव्हते. हातात पंखा घेऊन पंखा हलवावा लागायचा. गुरुजी आहेत ते तुमचे? हा. मी एवढ्यासाठी आलो होतो. जरा बाबू मोशाय संकोचले. भुवनेश्वरी जवळच एक छोटा आसन टाकून बसली होती आणि उत्सुकतेने आतुरतेने मास्तरांचं बोलणं ऐकू लागली. आत्ताच दक्षिणेश्वरवरून आलो. तुम्हाला कळलंच असेल महाशय आमच्या कोर्टातल्या मामल्याशी. अहो आई, कळलं काय म्हणून म्हणता. अहो मी कोर्टातच हजर होतो. काय नरेंचं असामान्य कायद्याचं ज्ञान, काय त्याचं पांडित्य. मी स्वतः माझ्या कानाने ऐकलं आणि धन्य झालो. ठाकुरांनाही ऐकवलं, त्यांच्या डोळ्यातनं तर आनंदाने आसरू व्हावं लागले. त्यांनी माझ्याकडे पैसे देऊन सांगितलं, याची मिठाई घ्या आणि माझ्या नरेंचं आणि त्याच्या भावंडाचं, त्यांच्या घरातल्या सर्वांचं तोंड गोड करा म्हणून ही मिठाई आणली. दक्षिणेश्वरचा प्रसादच आहे असं समजा. मास्तरांनी हळूचपणे मिठाईचा पुढा सरकवला, पुढे सरकवला. नरेंद्रनाथ कुठे बाहेर गेले काय? हो, मुलांना खाऊ आणायचं सांगून निमित्त सांगून बाहेर पडलाय खरा. जेव्हा परत येईल तेव्हा खरं. काही काम होतं का? होय आई, हे पैसे आणले होते त्याला. पैसे? कसले पैसे? अहो शंका घेऊ नका, हे त्याचेच पैसे, त्यांचेच पैसे, त्यांच्या कर्तृत्वाचे, त्यांच्या कष्टाचे, त्यांच्या मेहनतीचे, त्यांच्या श्रमाचे. कोणी दिले आणि तुमच्याजवळ कसे? आई मी वाहक आहे, मी एक निमित्त मात्र आहे. असा निमित्त मात्र कोणीतरी लागतो. तसंच मीही समजा. एकदा मागे आलो होतो. नरेंद्रांनी त्यावेळी मला गीत गोविंद काव्यातली अष्टपदी ऐकवली. त्यावेळी मी त्यांना म्हटलं, आपण त्या संस्कृत महाकाव्याचा बांगला अनुवाद म्हणजे बंगाली भाषेत का करीत नाही. त्यांनी एका शुभक्षणी माझी ती इच्छा पूर्ण केली. अति रसपूर्ण काव्यानं मग मी आमच्या स्नेहाला दाखवला. आता योगायोगाने नरेंद्रची त्यांना माहिती नव्हती, तर ते नरेंद्रचे चाहतेच निघाले. काय नाव म्हणाला त्यांचं? मोतीलाल बोस. हा हा, ते तर त्याच्या वडिलांचे मित्रच होते. आले होते एकदा घरी. काहीतरी आठवल्यासारखं करून माता भुवनेश्वरी पुटपुटली. त्यांनी तो अनुवाद सुरेख पुस्तक रूपात छापून प्रसिद्ध केला. मूळ संस्कृत काव्य, त्याचा बांगला तर्जुमा. आनंदलाला सारख्या प्रख्यात चित्रकारांनी त्याच्यात चित्र काढली. येईलच तुमच्याकडे ते पुस्तक 2-3 दिवसात. पण त्या केलेल्या कामगिरीची काहीतरी बिदागी द्यायची, ते देण्यासाठी मी आलोय. ठीक आहे.

मनाचं ओझं वाटतं. मी एवढी आई पण रात जेवलाय की नाही की उपाशी झोपलाय, कधी बोलत नाही, लग्नाचं वय झालंय, अद्याप मुली सांगून येत आहेत, तुमच्या त्या बलराम बसूची मुलगी सांगून आलीय, ते ठाकुरांचे भक्त आहेत की नाही, पण याच्या मनाचा थाकच लागत नाही. फारच चांगली मुलगी आहे ती, रूपगुण संपन्न आहे, बोलणं कसं गोड, वागणं कसं शालीन, मग साप नकार दिला का? अहो किती मन धरणी केली महाशय त्याची, चिडचिड सुद्धा केली, चढफडली, तर तो काय म्हणतो, तुम्हाला काही कमी करतोय का? दुसरा कोणी साधारण मुलगा एवढ्या धडपडी करताना पिचून फुटून मरून गेला असता. मी करतोय ना सारं, मग तू लग्न लग्न लग्न घेऊन माझ्या मागे का लागलीस? बुडवून मारायचंय का मला? काय करू, भुवनेश्वरी मातेने डोळ्याला पदर लावला. म्हणजे अजूनही लग्न, सून, बायको हे संसारातले पाश नरेंच्या मागून सुटत नाहीये, आई पिच्छा पुरते. पण आता नरेंच्या भाग्याची दिशा बदलत चाललीय. मी तुम्हाला मागेच सांगितलं आत्ता या भागामध्ये की तो कोर्टात खटला जिंकला, न्यायाधीशाने तारीफ केली, ज्या वडिलांचा मित्र वकील ज्याने याला पाठवून दिलं परत, त्या ग्रस्ताने जवळ घेऊन माफी मागितली, अशा रीतीने परिस्थिती बदलली, ग्रह बदलले की सगळं बदलतं. या अजून हा बदल कसा चांगला झाला हे आपण पुढच्या भागात पाहू. रसिक श्रोते हो, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर प्रेम करणारे रसिकांनो, तुम्हाला पुन्हा सांगतो, आनंदी राहा, आनंद लुटा, कारण आपण आनंदाच्या जवळ येत आहोत. धन्यवाद.